श्रोतेहो सुप्रभात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ, शके 1948, 6 जून 2026. आमच्या आजच्या या सभेत मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोत्यो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शासित प्रदेश भारत के अभिन्न अंग हैं। इंडोनेशिया के विदेश मंत्री सुगियोनो 3 दिन की भारत यात्रा पर आज नई दिल्ली पहुंचेंगे। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर और श्री सुगियोनो कल नई दिल्ली में भारत इंडोनेशिया संयुक्त आयोग की बैठक की सह अध्यक्षता करेंगे। कृषि और किसान कल्याण मंत्रालय ने बताया है कि जून 2026 तक देश भर में 9,42,000 से अधिक किसान खेत बचाओ अभियान से जुड़ चुके हैं। संतुलित खाद के इस्तेमाल का यह अभियान एक देशव्यापी जन आंदोलन बन गया है। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE ने अंक सत्यापन और पुनर्मूल्यांकन के लिए आवेदन जमा करने की अंतिम तिथि बढ़ाकर 7 जून कर दी है। CBSE ने सोशल मीडिया पोस्ट में बताया कि छात्र अब रविवार मध्यरात्रि तक अपने आवेदन जमा कर सकेंगे। एशिया कप अंडर 18 हॉकी टूर्नामेंट के फाइनल में आज भारत का सामना जापान से होगा। जापान के काका मिगहारा में खेले गए सेमीफाइनल में भारत ने पाकिस्तान को 5-3 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र, श्रोते हो 6:05 झाली आहेत। अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूया जलसंधारण याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार।
2: परोपकाराची ए राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैची। यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा। नरपती हयपती गडपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, असं अत्यंत समर्पक वर्णन समर्थ रामदासांनी ज्यांचं केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवराज्याभिषेक दिन आहे। 6 जून 1674 साली महाराजांना अद्भुत अलौकिक राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्राला जाणता राजा लाभला। नरपती हयपती गडपती भूपती असणारा हा राजा खऱ्या अर्थाने जळपती पण होता। आपल्या दूरदृष्टीने ज्यांनी जलसंधारणाचा आदर्शच महाराष्ट्रात उभा केला असा हा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत महाराजा खऱ्या अर्थाने निसर्ग आणि पर्यावरणाचाही रक्षक होता। जलसंधारण या शब्दाचा अर्थ आहे उपलब्ध जलसंपत्तीचं रक्षण संवर्धन नियोजनपूर्वक वापर करणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं। जलसंधारण योग्य प्रकारे करता आलं तर भूजल पातळी वाढते, दुष्काळावर मात करता येते, शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा सहज उपलब्ध होतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कामाचा पायाच मुळी जलसंधारण पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धन हा होता। रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रांमध्ये दुर्ग प्रकरणात ते म्हणतात, गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी गडाची आवश्यक बांधणी असेल तर आधी खडक फोडून त्या ठिकाणी तळी पाण्याची मोठमोठी टाकी बांधावीत, पाण्याच्या जिवंत झऱ्यांचा वापर करून तळी बांधावीत, तळ्यांमधील गाळ वेळोवेळी काढून पाणी स्वच्छ राखावे। महाराजांनी रायगडावर यासाठीच 8 तलाव निर्माण केले, सुमारे 150 टाकीही आहेत, म्हणजे गडावरील सर्वांनाच पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, बिनकामी पाणी वाया जाऊ नये याची काळजी घेतलेली आहे। याशिवाय त्यांच्या जलसंधारण धोरणामध्ये खेडशिवापूर सहित त्यांनी 32 धरणंसुद्धा बांधली आहेत। केवळ धरणं बांधून ते थांबले नाहीत तर त्यातून जलसिंचनाच्या व्यवस्थाही त्यांनी निर्माण केल्या, असा उल्लेख शिवचरित्रकार श्री ज्ञानदेव काशीद आवर्जून करतात। छत्रपतींची जलसंधारण आणि पर्यावरणविषयक धोरण राबवतानाची दूरदृष्टी आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आहे। त्यांनी निर्माण केलेल्या गडांवर ही व्यवस्था आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळते। महाराजांनी किल्ल्यांच्या परिसरात आणि महाराष्ट्रात सर्वत्रच वृक्ष संवर्धन आणि जीवविविधतेवर नेहमीच लक्ष दिलं आहे। गड किल्ल्यांच्या आसपास असणाऱ्या जंगलतोडीवर कठोर बंधन लावण्याचं धोरण त्यांनी नेहमीच अवलंबलं। वनसंवर्धनाला सतत प्रोत्साहन दिलं कारण त्यांना याची जाणीव होती की वृक्षरा

0: जी टिकली तर उत्तम पर्जन्य होते. पाऊस चांगला झाला तरच पर्यावरणाचा उत्तम समतोल राखला जातो. अत्यंत कल्याणकारी विचार आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपतींनी शेतकऱ्यांनाही पाण्याच्या योग्य वापरासाठी जागरूक केलं होतं. मृदा संवर्धन आणि शाश्वत शेतीचं महत्त्व पटवून दिलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे अन्न सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण दोन्हीही साध्य झालं. 6 जून 1674 सिंहासनाधिष्ठित झालेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दूरदृष्टीनी जनकल्याणासोबतच राष्ट्रकल्याण साधणारा असा शिवकल्याण राजा झाला. त्यासाठीच महाराजांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांसी धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा. अशी ही त्यांची दूरदृष्टी जलव्यवस्थापन, जलसंधारण धोरण, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाविषयीच्या जागरूकतेसाठी आपण त्यांचे नित्य ऋणी राहू.
1: श्रोत्याहो, अमृतधारा या कार्यक्रमात जलसंधारण याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात संत जनाबाई यांची रचना. स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा।
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा।
5: श्रोते हो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयश्री बेलसरे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत। संगीत आहे अशोक पत्की यांचं।

0: श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आमचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया आपत्कालीन पीक नियोजन या विषयीची माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प येथून आज आपल्याशी आपत्कालीन पीक नियोजन यावर चर्चा करणार आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे काय. तर यामध्ये पावसाच्या आगमनानुसार आपल्याला पिकांची निवड आणि पेरणी करावी लागते, आणि यामध्ये पावसाचे आगमन लांबल्यास काही पिकांची पेरणी कमी करून इतर पिकांची निवड ही पेरणीसाठी आपल्याला करावी लागते. आता यामध्ये कुठल्या प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती येऊ शकतात, तर त्यामध्ये 4 प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती आहेत. यामध्ये पावसाचे आगमन उशिरा होणे, दुसरी परिस्थिती पावसाचे निर्गमन लवकर होणे, तिसरी परिस्थिती पावसाचे आगमन आणि निर्गमन वेळेवर परंतु पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पावसाचे दीर्घकालीन खंड येणे, आणि चौथी म्हणजे संततधार आणि अतिवृष्टी होणे. तर या चारही परिस्थितीमध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला पावसाचं आगमन हे लांबतं अशा वेळेला आपल्याला काही जी पिकं आहेत खरीप हंगामातली ती आपल्याला कमी करायची. 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान किंवा 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत पावसाचं आगमन झालं म्हणजे उशिरात उशिरा 7 जुलैपर्यंत पाऊस आला तर सर्व खरीप पिके आपण घेऊ शकतो. यामध्ये कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल, भुईमूग, मूग, उडीद ही सर्व पिके आपण 7 जुलैपर्यंत घेऊ शकतो. पावसाचं आगमन 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान जर झालं तर आपण कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ आणि सूर्यफूल ही पिके घेऊ शकतो, परंतु भुईमूग आणि मूग आणि उडीद ही पिकं मात्र घेऊ नये. 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान पावसाचं आगमन झालं तर मात्र आपण कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे मूग उडीद ही पिकं अजिबात घेऊ नयेत. तर त्यांच्याऐवजी आपण सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ ही पिके घ्यावीत. त्यासोबतच सोयाबीन अधिक तूर 4:2 किंवा बाजरी अधिक तूर 3:3 किंवा एरंडी अधिक धने 1:1 किंवा एरंडी अधिक तूर ही आंतरपीक पद्धतीमध्ये पिके घ्यावीत. यानंतर याहीपेक्षा उशिरा पाऊस आला 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट यावेळेस मात्र आपण केवळ संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ किंवा एरंडी अधिक धने आणि एरंडी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती त्या ठिकाणी घ्यावी. तर अशा पद्धतीनं अशा वेळेला 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान जर पाऊस सुरुवात झाली तर कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग आणि सोयाबीन ही पिके मात्र त्या ठिकाणी घेऊ नये. तर अशा पद्धतीनं आपल्याला पावसाच्या एकूणच आगमनानुसार आपल्याला पिकांची निवड आणि पेरणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. यालाच आपण आपत्कालीन पीक नियोजन करतो. याच्यामध्ये 4 बाबी लक्षात ठेवायच्या. एक तर पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. दुसरी, योग्य जमीन व हवामानानुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. एकात्मिक अन्नद्रव्याचा अवलंब त्या ठिकाणी करावा. एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब त्या ठिकाणी करावा. यासोबतच शेतकरी बंधू भगिनींनी जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी 4 ओळीनंतर सरी काढणे, आच्छादनाचा वापर, पावसाचा खंड पडल्यास त्या ठिकाणी फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन, याशिवाय सुरुवातीपासूनच आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट आणि रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजे BBF तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. तर या तंत्रज्ञानाचा आपण अवलंब केल्यास निश्चितपणानं आपण जे आपत्कालीन पीक नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीनं करून शाश्वत उत्पादन मिळवू शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आपत्कालीन पीक नियोजन या विषयीची माहिती आपण ऐकलीत.

0: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोते हो 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम. आज यात ऐकूया थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी डॉक्टर मंजू जिल्ला यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी किरण मातकर आपले स्वागत करते. श्रोते हो, आज आपण थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग आणि IVF तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्ला मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. थर्ड पार्टी रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय?
2: थर्ड पार्टी रिप्रोडक्शन म्हणजे की आपण बघा, नैसर्गिकरित्या नवरा आणि बायकोच बायकोचं अंड आणि नवऱ्याचे धातू याचा गर्भ तिच्या गर्भाशयात तयार होत असतो किंवा वाढत असतो. पण बऱ्याचदा अशा स्त्रिया असतात की ज्यांना अंडी नसतात किंवा ज्यांच्यामध्ये काही जेनेटिक दोष असतात किंवा ज्यांच्या अंड्यांपासून गर्भ तयार होत नाही आणि त्यांना गर्भधारणा होत नसते, तर अशा किंवा त्यांचं वय 40 वर गेलेलं असतं आणि त्यांच्या अंड्यामध्ये गर्भधारणेची क्षमता कमी झालेली असते, किंवा असे सिंगल जीन डिसऑर्डर्स असतात ज्याच्याने त्यांची मुलं टिकत नाहीत, गर्भ टिकत नाहीत, तर अशा सगळ्यांना आपल्या ऍटलीस्ट आपल्या नवऱ्याचं तरी बाळ आपल्या पोटात वाढवता यावं म्हणून आपण अंडी दुसऱ्या स्त्रीची घेतो. तर थर्ड पार्टीमध्ये एकतर दुसऱ्या स्त्रीचं अंड घ्या किंवा धातू दुसरे घ्या किंवा डायरेक्ट गर्भ दुसरा घ्या किंवा आपली पिशवी खराब असेल तर दुसऱ्याच्या पिशवीत आपले गर्भ वाढवा. हे सगळे प्रकार थर्ड पार्टी रिप्रोडक्शन मध्ये येतात. तर जेव्हा आपण अंड दुसऱ्याचं घेतो त्याला आपण म्हणतो डोनर एग IVF. जेव्हा स्पर्म दुसऱ्याचं घेतो तेव्हा आपण म्हणतो IVF विथ डोनर स्पर्म्स. जेव्हा पूर्ण गर्भच दुसऱ्याचा घेतो त्याला म्हणतो आपण एम्ब्रियो डोनेशन. आणि ज्या वेळेला आपला गर्भ दुसऱ्या बाईच्या गर्भपिशवीत वाढवतो त्याला आपण म्हणतो सरोगसी. तर हे सगळे प्रकार थर्ड पार्टी रिप्रोडक्शन मध्ये येतात.
1: अच्छा, मग हे डोनर एग IVF म्हणजे नेमकं काय?
2: डोनर एग IVF म्हणजे अंड दुसऱ्या स्त्रीचं घेणं आणि धातू आपल्या नवऱ्याचेच घेणं, लॅबोरेटरीमध्ये त्याचा गर्भ तयार करणं आणि तो बायकोच्याच गर्भाशयात सोडणं. म्हणजे प्रेग्नन्सी बायकोलाच राहते पण ती तिच्या अंड्याची नसते, दुसऱ्या स्त्रीच्या अंड्याची असते.
1: मग याचा उपयोग कोणत्या स्त्रियांसाठी केला जातो?
2: तर जसं आता बऱ्याचदा बायका करिअरमुळे उशिरा लग्न करतात आणि 40 नंतर त्यांच्या अंड्यात गर्भधारणेची क्षमता कमी होऊन जाते. काही काही वेळेला ह्या शहरी लाईफस्टाईलमध्ये कुणाकुणाच्या ओव्हरी लवकर फेल होतात आणि त्यांच्या अंडाशयातली अंडी संपून जातात, किंवा काही बायका काही जेनेटिक आजार कॅरी करत असतात जे बाळाला होतात आणि बाळाची लाईफ खराब होते. तशी होऊ नाही म्हणून त्यांना डोनर एग सजेस्ट केलं जातं. अजूनही अनेक कारणं आहेत ज्याच्यासाठी डोनर एग घेतलं जातं आणि हे अतिशय यशस्वी ह्याच्यासाठी आहे की ह्या डोनर्स ज्या असतात ह्या हेल्दी असतात, फर्टाईल असतात, यंग असतात आणि त्यामुळे त्याचा सक्सेस रेट खूप जास्त आहे. जर का जी स्त्री जी हे डोनर एम्ब्रियो घेणार आहे किंवा डोनर एग घेणार आहे तिचं गर्भाशय जर चांगलं असेल तर तिला स्वतःच्या अंड्यापेक्षा डोनर एगनी हेल्दी बाळं होऊ शकतात.
1: मॅडम, ह्या यशस्वीतेचं प्रमाण काय आहे?
2: डोनर एगचं यशाचं प्रमाण खूप जास्त आहे कारण की डोनर्स ह्या यंग असतात, त्यांच्या अंड्यांमध्ये मायटोकॉन्ड्रिया चांगले असतात, त्यांचे जेनेटिक मटेरियल चांगलं असतं, त्यांना ऑलरेडी स्वतःची मुलं असतात, त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस डोनर एगनी खूप जास्त वाढतात. जर का त्या स्त्रीची गर्भाशय चांगलं असेल अंड एक्सेप्ट करून गर्भ एक्सेप्ट करून वाढवण्याचं तर डोनर एगमध्ये स्वतःच्या IVF पेक्षा सुद्धा जास्त यश मिळतं.
1: मग यामध्ये कोणती स्त्री अंड डोनेट करू शकते?
2: अंड देण्यासाठी स्त्रीचं वय 21 ते 35 असावं.
1: अच्छा.
2: तिला स्वतःची मुलं असावीत, त्यानंतर तिला अबॉर्शन्स झालेले नसावेत, तिला कोणतंही इन्फेक्शन नसावं जसं HIV हेपेटायटिस बी आणि तिच्याकडे चांगल्या प्रमाणात अंडी असावीत. अशी तरुण स्त्री सहज अंड डोनेट करू शकते आणि त्याच्याने एखादी अडकलेल्या स्त्रीला खूपच फायदा होऊन तिला तिच्या नवऱ्याच्या धातूपासूनचं मूल तयार होऊन होऊ शकतं.
1: अच्छा मॅडम, आत्ताच आपल्या पार्लमेंटनी

0: एआरटी हा लॉ पास केलाय. हा लॉ या डोनरला कसं संरक्षण करतं?
1: अंडदाताला संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने असा कायदा केलेला आहे की एक डोनर आयुष्यात एकदाच अंडे डोनेट करू शकते, पुन्हा पुन्हा नाही. असं कधीतरी बघितलं जातं की एखादी गरीब महिला आहे, तिला खूप अंडी आहेत, तर सारखी सारखी ती अंडे डोनेट करायला येईल आणि ते तिच्या ओव्हरीसाठी सुद्धा चांगलं नाही, तिच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं नाही. त्यामुळे सरकारने आता एआरटी रजिस्ट्री बनवलेली आहे, जी डोनेट करेल तिचं आधार कार्ड आपल्याला अपलोड करावं लागतं आणि तिनी आयुष्यात एकदाच अंडी द्यायला पाहिजेत आणि मिनिमम 8 अंडी तिची आपण काढायला पाहिजेत असं एआरटी लॉ मध्ये लिहिलेलं आहे.
0: अच्छा श्रोते, हो अतिशय उपयुक्त माहिती थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम यांनी आज आपल्याला दिली. याच विषयावर आपण पुढच्या भागातही बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद
2: श्रोते. हो आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:50 होत आहेत. परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्याला दिली. याच विषयावर आपण पुढच्या भागातही बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:50 होत आहेत. परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधीप्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:54 आणि 35 सेकंद झाली आहेत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अत्यंत गोड आणि रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं गीत. अर्थातच चित्रपट आहे मधुचंद्र. गीत गायले महेंद्र कपूर यांनी, तर गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिले एन दत्ता यांनी.
3: हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लोकसंगीताचा अस्सल गंध आणि ग्रामीण जीवनाचा उत्सव साजरा करणारं गीत.

0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, ऐकूया भावगीतांच्या खजिन्यातील एक अजरामर गीत. हे गीत आहे बालकवी ठोंबरे यांचं, अर्थातच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम.
2: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी
4: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026. ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
5: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
4: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
5: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
4: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
5: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
4: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
5: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
4: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
5: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही,
4: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
5: निरोगी जीवन.
4: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. प्लास्टिकच्या चलनी नोटांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन. अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश. जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी 12,27,60,000 रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. दरम्यान आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारनं 2,267 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतला आहे. 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षापासूनच या सवलती आणि योजना लागू असतील. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे आणि लातूर इथल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात यावं. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करावं आणि सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन समान न्याय द्यावा. त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये अशी भूमिका आठवले यांनी मांडली. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. दरम्यान देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं परवा पुण्यात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSI अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ अन्नपदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे निर्देश देण्यात आले. सर्व विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी. ग्राहकांनीही यासंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण

0: न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: खरीप हंगामासाठीची प्रमाणित बियाणे महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. बस स्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृहांची दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे 2500 झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या पाडळी इथं जलदिंडी अभियानाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी बोलताना जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जलदिंडी 2026 या अभियानाचा काल समारोप झाला. अभियानात सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत परभणी इथं माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य तसंच न्यायालयीन कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षारोपण केलं. धाराशिव इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. मानवी जीवनात झाडांचं महत्व आणि निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृतीही करण्यात आली. नांदेड महापालिकेच्या हरित नांदेड अभियानाला काल प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करण्याची गरज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणंही महत्वाचं असल्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं CII सोळाव्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगरला इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर शहरातल्या विविध मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं. शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीनं मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काल बीड आणि परभणी इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबिर पार पडलं. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यात 7 कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या 7ही जणांविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानच्या संघाशी होणार आहे. दरम्यान मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत चीननं पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी

0: स्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. आणि जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र, आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 14 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावतरंग आपण ऐकू शकाल 7:40. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 8:40, 9:20, 10:30 आणि 2:00. श्रोतेहो सकाळी 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती. आज यामध्ये आर्थिक शिस्त तुमचे जीवन कसे बदलते याविषयी चंद्रकांत अमृतकर यांची मुलाखत. सकाळी 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नए तराने गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आज सकाळी 11:05. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज यामध्ये प्लास्टिकमुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची मुलाखत. त्यानंतर 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सायंकालीन सभेत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे आहेत. सायंकाळी 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. 6:30 संस्कृतवाणी. आज यामध्ये रेखा मेदुरवार यांचं पर्यावरण आणि मानव याविषयी संस्कृत भाषण, तसंच जयश्री बोरकुटे यांचं विद्यार्थी आणि पर्यावरण याविषयी संस्कृत भाषण. 7:15 वृत्तविशेष. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 अखिल भारतीय संगीतकार कार्यक्रम. यामध्ये ऋषिकेश गांगुर्डे यांचं ख्याल गायन आपण ऐकाल. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. श्रोतेहो दरम्यान 7:30 शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. आज यामध्ये शेततळ कोरडवाहू शेतीसाठी नवसंजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांची मुलाखत. तर श्रोतेहो ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची.
2: आकाशवाणी आहे घराघरात सर्वजनात सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:25 होत आहेत. श्रोते हो, दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाही आहे, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे त्या

0: बरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत, अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये, त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल, त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो खरंय मॅडम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते, नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते, त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवर

0: वरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीने टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो, खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आत्ता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गाई म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 7:40 आणि 29 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावतरंग हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोतेहो, वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात ऐकूया भारत आंबे यांचं गीत. गीत गायले लता मंगेशकर यांनी.

0: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: श्रोतेहो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आमचा भावतरंग हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात 3रा स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस

स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. श्रोतेहो, आपण ट्यून केलं 101.7 MHz आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, 8:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, आज आहे गीतकार पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा जन्मदिन. राजेंद्र कृष्ण यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अजरामर गाणी लिहिली. 4 दशकांहून अधिक काळ त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. 1940 ते 1970 काळात त्यांनी 1000 गीतं लिहिली. ये जिंदगी उसी की है, पल पल दिल के पास, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, कहना है, मेरे पिया गए रंगून, अशी त्यांची असंख्य गाणी लोकप्रिय आहेत. श्रोतेहो, याशिवाय राजेंद्र कृष्ण यांनी बऱ्याच चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि संवाद लेखनसुद्धा केलं. धर्म अधिकारी, नया दिन नई रात, ज्वारभाटा, बॉम्बे टू गोवा, मन मंदिर, गोपी या चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लेखन आणि पटकथा लिहिल्या. ऐकूया राजेंद्र कृष्ण यांची काही गाजलेली गीतं.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात। श्रोते हो, आज सकाळी 11:05 नक्की ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। आज यामध्ये स्मृतींच्या सुरेल वाटेवर या अंतर्गत अभिनेते सुनील दत्त, गीतकार राजेंद्र कृष्ण, कवयित्री शांता शेळके आणि चित्रपट निर्माते डी रामानायडू यांच्याविषयी आपण ऐकू शकाल। श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फरार या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: श्रोतेहो ऐकूया पडोसन या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। संगीत आहे RD बर्मन यांचं।

0: बंधू ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
1: अजी मैंने कहा

0: धन्यवाद मॅडम.
1: अमृतकर सर, आर्थिक शिस्त तुमचे जीवन कसे बदलते या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचे की आर्थिक शिस्त म्हणजे नेमकं काय आहे बरं?
0: आर्थिक शिस्त याचा अर्थ असा आहे की आपल्या हातात किंवा आपल्या बचत खात्यात एकदा पैसे आले, मग ते पगाराच्या रूपाने असतील किंवा व्यवसायाच्या रूपाने असतील, आपले पूर्वज हे लोक आधी पैसे आलेत की त्याच्यातनं आधी गुंतवणूक करायचे आणि राहिलेल्या पैशातनं खर्च करायचे. आता परिस्थिती बदललेली आहे, सगळेच जण एकदा पैसे हातात आले की आधी खर्च करतात, उरण्याची शक्यता खूप कमी असते, पण जर उरले तर गुंतवणुकीचा विचार करतात, ते गुंतवणूक करतील याची शाश्वती नाही. हे झाले बेशिस्तेचं उदाहरण. मग याचा अर्थ शिस्तीचं उदाहरण काय? तर जर समजा तुमच्या घरात पैसे आले, जसं नोकरीत असताना दर महिन्याला आपला प्रॉव्हिडंट फंड अगदी कापला जातो आणि तो दिल्यानंतरच आपल्या हातात पैसे येतात, तसंच जर आपण विचार करून आपल्या हातात आलेल्या पैशांमधनं आधी जे काही आपल्याला शक्य असेल ती रक्कम जर आपण आधी गुंतवायसाठी म्हणून बाजूला केली आणि राहिलेल्या पैशातनं जर आपण घर चालवायचं ठरवलं तेही शक्य होतं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप शिस्त गरजेची आहे, आर्थिक बाबींचं माहिती असणं आवश्यक आहे, आणि आर्थिक शिस्त असेल तर काय होऊ शकतं हे पण माहीत असलं पाहिजे. छोट्या छोट्या रकमा सुद्धा खूप मोठ्या होऊ शकतात. जर आर्थिक शिस्त असेल तर या सगळ्या गोष्टी शक्य आहे. जर आर्थिक शिस्त असेल तर तुमचे पैसे वाढतात, पैसे वाढण्याबरोबर तुमची संपत्ती पण वाढू शकते, याच्याबद्दल काहीही शंका नाही. जगामध्ये मला असं वाटतं की आपण भारतीयांचं जे गुंतवणुकीचं प्रमाण आहे, म्हणजे उद्यासाठी बचत किंवा भविष्यासाठी बचत, हा विषय आपल्याकडे खूप जिव्हाळ्याचा आहे. आणि भारतीय माणूस किंवा भारतीय व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे भविष्याची काळजी करून आजच काही ना काही गुंतवणूक करून ठेवतो. गुंतवणुकीचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी तो आलेल्या उत्पन्नातून काही ना काही पैसे बाजूला ठेवतो. हे प्रमाण पूर्वी जवळजवळ 27 ते 35% दरम्यान होतं, हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेला, कमी कमी ते होत गेलं, आणि आत्ता असं आम्ही पाहतोय की जे काही गुंतवणूक केली जाते ती जवळजवळ 20% आसपास आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीचा जर 1 लाख रुपये पगार आलेला असेल तर त्या 1 लाख पगारातून 20,000 हे त्याची बचत होते किंवा गुंतवणूक होते, आणि राहिलेल्या रकमेत बाकीचे मग EMI असतील, खर्च असतील, घर खर्च असेल, गाडीचा खर्च असेल, ते सगळे जातात. याचा अर्थ आहे की आपण सरळ सरळ 20% रक्कम आजही गुंतवू शकतो. गरज आहे फक्त शिस्तीची. पेन्शन हा विषय आता संपलेला आहे, तर त्याच्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी किंबहुना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा पेन्शन सारखी योजना तुमच्याकडे असणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे गुंतवणूक करताना या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या केल्याच गेल्या पाहिजे.
1: अमृतकर सर, मग ही आर्थिक शिस्त आपल्या दीर्घकालीन संपत्तीवर कसा परिणाम करते, काय सांगाल त्याबद्दल?
0: आर्थिक शिस्त असेल तर तुम्ही अगदी सुरुवातीपासून पैसे गुंतवायला सुरुवात करतात आणि मग ते वर्षानुवर्ष तुम्ही ते पैसे गुंतवत राहतात आणि योग्य कारणासाठीच ते पैसे काढतात. तर ते जितके वर्ष जास्त पैसे गुंतवलेले राहतील तितके ते कंपाऊंड होतील, त्या चक्रवाढ व्याजामुळे ते पैसे वाढत वाढत जातात आणि तुमच्याकडे खूप चांगली भरभक्कम रक्कम राहू शकते. त्याच्यासाठी गरज आर्थिक शिस्तीचीच आहे. त्याच्यामुळे संपत्ती जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला आर्थिक शिस्त ही लावायलाच पाहिजे.
1: अमृतकर सर, मग याच्यावर तुम्ही वास्तविक जीवनातलं एखादं उदाहरण देऊ शकता?
0: मॅडम, माझ्याकडे उदाहरणं तशी खूप आहेत, कारण गेली अनेक वर्ष मी हे काम करतो. माझ्याकडे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्या घरगुती गोष्टी सुद्धा आमच्या सोबत शेअर करतात. तर मला एक उदाहरण खूप मनाला चटका लावून गेलं. 3-4 वर्षापूर्वी माझ्याकडे एक मध्यम वर्गीय कुटुंब आलं, नवरा आणि बायको, रिटायरमेंटच्या अगदी जवळ होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं, त्यांना 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं चांगल्या ठिकाणी नोकरी करतायत. तर त्या मुलांनी बाबांना सांगितलं की बाबा, मला लग्नाच्या आधीच घर घ्यायचं आहे. बाबांनी विचारलं की का घ्यायचं आहे घर? जर आपलं स्वतःचं घर असेल पुण्यामध्ये तर म्हणे मला मुलगी चांगली मिळेल आणि ती चांगल्या पगाराची पण मिळेल. त्यांनी त्या मुलांना समजून सांगायचा प्रयत्न केला की जर घर नसेल तर मग मुलगी मिळणार नाही का? तर माझ्याही हे लक्षात आलं की सध्या विवाह संस्कृतीमध्ये सुद्धा खूप बदल होत असल्यामुळे हा विषय खरंच खूप जिकरीचा आणि अपेक्षा वाढलेल्या असल्यामुळे तो विषय खूप मोठा झालेला आहे आता. हे जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की लग्न होणे हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर होत असतात. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही मुलाला चर्चा करायला घेऊन या. तर त्या मुलासोबत पण मी चर्चा केली, मला जे काही त्याला सांगायचं मी ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात ते अगदी कोरलं गेलं होतं की मला फ्लॅट घ्यायचा आहे आणि मी फ्लॅट घेतला तरच माझं लग्न चांगल्या ठिकाणी होणार. त्यामुळे त्याने फ्लॅट घेतला, कर्ज काढलं, नंतर 1-2 वर्ष लग्नही झालं, मला वाटतं एक बाळपण झालं. मिनवाईल त्यांचं माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट चालू होती, गुंतवणूक माझ्याकडे केलेली होती आणि ती गुंतवणूक चालू होती. आता त्या मुलाला कार घ्यायची होती. आता ते पालकांचे माझे खूप चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी परत माझ्याकडे आले आणि मला त्यांनी हा विषय परत सांगितला. तर म्हटलं आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगू शकतो, जर मी सांगायला गेलो तर तुमचा मुलगा ऐकणार नाही हे मला आधीच माहिती आहे. तर

0: म्हटलं मग न बोललेलं बरं या विषयावर. पण नाही म्हणे साहेब, तो मुलगा तुमचं थोडं तरी ऐकतो, तुम्ही बोलले तर बरं होईल. मुलाला मी विचारलं कार का घ्यायची आहे, आणि म्हटलं कारसाठी पैसे आहेत का? नाही म्हणे, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले आहेत ना, मग ते पैसे काय कामाचे आपल्या, मग ते पैसे आपण काढून कार घेऊन टाकू. तर म्हटलं का घ्यायची आहे कार? तर नाही म्हणे, माझी कंपनी खूप लांब आहे आणि माझ्या सगळ्या मित्रांकडे कार आहे, मलाही कार घ्यायची आहे. म्हटलं कार ही डिप्रिशिएटेड ॲसेट आहे, त्याच्यात तुला डिप्रिसिएशन होईल, ॲप्रिसिएशन होणार नाही, तर तू वर्ष 2 वर्षांनी ती नंतर घेतली तरी चालू शकेल. तर मध्येच ते मला आईवडिलांनी थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की पाठ दुखायला लागली म्हणे मुलाची, त्याला खूप लांब जावं लागतं म्हणून त्याची पाठ दुखते. तर मी म्हटलं सर तुमचं वय किती आता? 63 वर्ष वय माझं. म्हटलं मॅडमचं? मॅडम पण आता रिटायर झाल्या, 58-59 आहे. म्हटलं तुम्ही आता माझ्या ऑफिसला कशा आलात? म्हणजे आम्ही 2-व्हीलरवर आलो. म्हटलं मग तुमच्याकडे कार आहे का? म्हणे नाही. म्हटलं मग तुमची पाठ नाही दुखत का? तर म्हटलं दुखते ना, पण मी कुणाला सांगू? म्हटलं तो तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की त्याची पाठ दुखते. दुखत असेल, नाही असं नाही, कारण आजकाल ट्रॅफिक खूप जास्त आहे, अंतर खूप आहे, तर दुखत असेल, त्याच्याबद्दल शंका काहीच नाही. पण मी म्हटलं जर हे वर्ष 2 वर्ष जर थांबला तर याला एकतर कर्ज जास्त घ्यावं लागणार नाही किंवा कर्जाचं कामच पडणार नाही. जर याचे स्वतःचे जर पैसे आले, 1-2-3 वर्ष जर थांबला तर तो स्वतःच्याच पैशांनी कार घेऊ शकतो. पण की एकदा आपल्या मनात जे भरलं गेलं किंवा जे कोरलं गेलं तीच गोष्ट कशी खरी आहे ही प्रत्येक माणूस सांगायचा प्रयत्न करतो. आणि शेवटी त्या मुलांनी कार घेतली, पण मग की गुंतवणूक एका वेगळ्या कारणासाठी केलेली होती, वापर दुसरीकडेच झाला. तर हे सुद्धा आर्थिक बेशिस्तीचं लक्षण आहे. जर आर्थिक शिस्त असेल तर कारसाठी प्रोव्हिजन केले असेल तर कार घ्यायला हरकत नाही, पण कारसाठी प्रोव्हिजनच केलेलं नाहीये.
1: बरोबर.
0: तर मग अर्ध कर्ज आणि अर्ध म्युच्युअल फंडातले पैसे आणि कार, पण ही वस्तुस्थिती आहे. तर आपण श्रोत्यांनी हा विचार करायला पाहिजे की असं जर प्रसंग आपल्या घरात उद्भवला हे पालकांनी आधी स्वतः समजून घ्यायला पाहिजे आणि नंतर तीच सवय आपल्या मुलांमध्ये पण आणली पाहिजे.
1: खरे. सर, आपण बोलतोय की आर्थिक शिस्तीबद्दल, तर आता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल की आजपासून त्यांनी कोणती आर्थिक शिस्त लावून घेणं गरजेचं आहे?
0: माझं एक सांगणं आहे, कुठलाही सल्लागार तुम्हाला हाच सल्ला देईल की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अगोदर नियोजन करा, त्याची तयारी करा आणि नंतरच तुम्ही त्या गोष्टींकडे वळा.
1: बरोबर.
0: मग कार घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, परदेशवारी करायची असेल, काही एखादी घरात मोठी वस्तू घ्यायची असेल, तर तुम्हाला आधी त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी पैसा उभा करणं आवश्यक आहे. आणि एकदा पैसा उभा केला तर तुम्हाला ती वस्तू किंवा ते जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करायला काही अडचण येत नाही. म्हणजे आपल्याच हाताने आपण आपली स्वतःची व आपल्या घरच्या लोकांची पंचायत करून घेण्यापेक्षा आपण जर आर्थिक शिस्त पाळली आणि आपण सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर मला वाटतं हे जे काय आपण आता चर्चा करतोय अशी वेळ येणारच नाही.
1: खरे.
0: तर माझ्या श्रोत्यांना हेच सांगणं आहे की कुठलीही गोष्ट करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना 4 वेळेस विचार करणं खूप गरजेचं आहे.
1: सर, तुमच्या बोलण्यात माझ्या एक लक्षात आलं की आपण ज्या आर्थिक शिस्तीबद्दल बोलतोय, मला वाटतं एखाद्या व्यक्तीच्या एका चुकीच्या निर्णयाने पूर्ण कुटुंब त्यात भरडलं जातं. पण जर ही आर्थिक शिस्त जी आहे ती जर त्या व्यक्तीने स्वतःसोबत घरातल्या सगळ्यांनाच लावली तर मला वाटतं त्यांचं आयुष्य खूप छान असू शकणार आहे.
0: निश्चितच. अगदी.
2: अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना आपल्या जीवनात आर्थिक शिस्तीचं काय महत्व आहे हे समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: मॅडम आपलेही धन्यवाद.
2: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85-54-93-32-22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85-54-93-32-22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
3: अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पत्ता: अमीर अवेन्यू कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 2, सेंट्रल बस स्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर. कॉल 99-70-43-70-70 आणि ब्रँच ऑफिस राजपूत पेट्रोल पंप जवळ पंढरपूर वाळूज. कॉल 98-22-04-09-49. अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स.
4: श्रोत्यो, अर्थनीती हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आज यात आर्थिक शिस्त तुमचे जीवन कसे बदलते याविषयी चंद्रकांत अमृतकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ट्यून केलंय 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो 9:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया अभिनेता सुनील दत्त यांच्यावर चित्रित काही गाणी. श्रोतेहो, आज आहे 6 जून, अभिनेता सुनील दत्त यांचा जन्मदिन. श्रोते हो, सुनील दत्त हे फक्त अभिनेतेच नव्हते तर निर्माता, दिग्दर्शक आणि समाजसेवकही होते. त्यांचा जन्म 6

6 जून 1929 रोजी झाला. मदर इंडिया, पडोसन, मुझे जीने दो, हमराज, मिलन, वक्त, नागिन, छाया यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे ते लोकप्रिय झाले. त्यांनी अभिनेत्री नर्गिस यांच्याशी विवाह केला होता. ते समाजकारणात सक्रिय असतानाच राजकारणात सुद्धा त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. भारत सरकारनं त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ऐकूया सुनील दत्त यांच्यावर चित्रित काही गाणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं मिलन या चित्रपटातलं गीत आहे आनंद बक्षी यांचं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोतेहो, ऐकूया लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात छाया या चित्रपटातलं गीत. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, तर संगीत आहे सलील चौधरी यांचं.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात। श्रोते हो, आज सकाळी 11:05 नक्की ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आपण ऐकाल स्मृतींच्या सुरेल वाटेवर। अभिनेता सुनील दत्त, गीतकार राजेंद्र कृष्ण, कवयित्री शांता शेळके आणि चित्रपट निर्माते डी रामानायडू यांच्यावर आधारित कार्यक्रम। श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पडोसन या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। संगीत आहे आर डी बर्मन यांचं।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आमचा एकही कलाकार हा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात आपण अभिनेता सुनील दत्त यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गाणी ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, महानंदा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोत्यो, गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोत्यो, आज या कार्यक्रमात आपण शांता शेळके यांची काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मन्नाडे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे सी रामचंद्र यांचं, तर चित्रपट आहे घरकुल.

0: राजेश खन्नाची रोमँटिक गाणी.
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना.
0: जितेंद्र असो. की एंग्री यंग मैन अमिताभ.
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती.
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत.
3: मी रात टाकली, मी कात टाकली.
4: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात.
0: श्रोतेहो, सकाळी 11:05 नक्की ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल स्मृतींच्या सुरेल वाटेवर. अभिनेता सुनील दत्त, गीतकार राजेंद्र कृष्ण, कवयित्री शांता शेळके आणि चित्रपट निर्माते डी रामा नायडू यांच्यावर आधारित कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पवना काठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, ऐकूया आपली माणसे या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, आपली माणसं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आमचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज कवयित्री गीतकार शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेली काही लोकप्रिय गाणी आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:25 होत आहेत.

0: श्रोतेहो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

0: ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात।
1: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 June 2026 ओझ्यातून उपायांकडे सर्वत्र सुरक्षित अन्न।
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स सेफ फूड एव्हरीवेअर।
1: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात। या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 June रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो। या वर्षीची संकल्पना आहे
2: ओझ्यातून उपायांकडे सर्वत्र सुरक्षित अन्न।
1: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स सेफ फूड एव्हरीवेअर। श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया।
2: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया।
1: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया।
2: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया।
1: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया।
2: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही
1: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे। चला 7 June रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया। सुरक्षित अन्न,
2: निरोगी जीवन।
1: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन।
0: श्रोते हो, आपण ट्यून केलं 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र। 10:30 प्रसारित करत आहोत नए तराने। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत। संगीत आहे नदीम श्रवण यांचं, तर चित्रपट बलमा।

श्रोतेहो ऐकूया जुदाई या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, नयतराने आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं, तर चित्रपट आहे बरसात.

श्रोते हो, ऐकूया जुडवा या चित्रपटातलं कुमार सानू आणि पूर्णिमा यांनी गायलेलं गीत. गीत आहे देव कोहली यांचं, तर संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: सदाबहार हिंदी आणि मराठी गाणी.

0: ವೈವಿಧ್ಯಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ.
1: You see, the whole country of the system is juxtaposition by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
0: गुणगुणायला लावणारी तुमच्या पसंतीची गाणी.
2: ओ गुम है किसी के प्यार में दिल सुभाषा.
0: ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सपने साजन के या चित्रपटातलं मुकुल अग्रवाल आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर अंजान यांचं तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा नये दराने हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसन्मान, सुशासन आणि राष्ट्ररक्षणाच्या मूल्यांवर आधारित शासन व्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळे जनतेमध्ये नव्यानं आत्मविश्वास बळावला. बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला आणि मुघलांना आव्हान दिलं. आजही त्यांचं जीवन लाखो युवकांना देशभक्ती आणि सांस्कृतिक गौरवाच्या भावनेनं प्रेरित करत असल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत राज्य शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची JBL कंपनी तसंच राज्य शासन आणि दुबईस्थित RSA ग्लोबल यांच्यात दोन महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात 4,080 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 4,750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उच्च कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला वेग मिळेल. तसंच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महाराष्ट्राचं अग्रस्थान आणखी मजबूत होणार आहे. JBL कंपनी पुण्यातल्या प्रकल्पात 1,500 कोटी रुपयांची तर रायगडमधील उरण इथल्या प्रकल्पात 2,580 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू

0: पासून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या AI विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक प्रमुख समूह आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उद्योगातील अग्रेसर कंपनी असलेल्या CG पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेडनं नाशिकमधल्या पिंपळेश्वर गडुरेश्वर इथे आपल्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज स्विच गिअर उत्पादन प्रकल्पाचं कामकाज सुरू केल्याची घोषणा केली. उच्च व्होल्टेज चाचणी प्रयोगशाळांसह प्रगत उत्पादन आणि चाचणी सुविधांनी सज्ज असलेला हा प्रकल्प आहे. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील विश्वसनीय वीज पारेषण उपकरणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सुविधेमुळे रेल्वे, नवीकरणीय ऊर्जा, तेल आणि वायू तसंच पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्प यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांना सेवा देण्याची CG क्षमता बळकट होते. मुंबईतल्या जुहू चौपाटी इथल्या समुद्रात पोहायला उतरलेल्या 16 वर्षीय मुलाचा काल बुडून मृत्यू झाला. काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सरफराज खान असं त्याचं नाव असून समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे तो खोल समुद्रात ओढला गेला. जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेऊन बुडालेल्या सरफराजला बाहेर काढून रुग्णालयात पाठवलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ठाणे जिल्ह्यात पनवेल मुंब्रा महामार्गावरील दहिसर मोरी भागात राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल सापळा रचून 1,28,00,000 रुपये किमतीचं गोवा बनावटीचं विदेशी मद्य तसंच 28,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा 1,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्यात निर्मिती केलेल्या या बाटल्यांवर कोणताही बॅच नंबर किंवा किरकोळ किंमत छापलेली नव्हती. या प्रकरणात अटक केलेला चालक प्रवीण कुमार याच्याकडून दारूचा साठा, ट्रक आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. भारतीय हवामान विभागानं आज केरळ, माहेमध्ये आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये दिवसभरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उपहिमालयीन पश्चिम बंगाल, तेलंगणा, कोकण, गोवा, रायलसीमा, अंदमान आणि निकोबार बेटं तसंच लक्षद्वीपमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे. दरम्यान सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर आणि परिसरातही काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: श्रोते हो, 11:05 आणि 26 सेकंद झाली आहेत. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
2: गाता रहे मेरा दिल.
1: नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या विशेष संगीतमय कार्यक्रमात मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते.

श्रोते हो तोहफा या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लाहिर यांचं. श्रोते हो, माणसाचं आयुष्य मर्यादित असतं, पण त्याची प्रतिभा, त्याचे विचार आणि त्याची सर्जनशीलता काळाच्या पलीकडे जाऊन अमर होत असते. काही व्यक्तिमत्व आपल्या कार्यानं केवळ आपल्या काळालाच समृद्ध करत नाहीत, तर पुढील अनेक पिढ्यांच्या भावविश्वालाही आकार देत असतात. भारतीय चित्रपटसृष्टी, संगीत, साहित्य आणि संस्कृतीच्या विशाल आकाशात अशी अनेक तेजस्वी नक्षत्रे होऊन गेली. त्यांच्या कलाकृतींनी असंख्य हृदयांना स्पर्श केला, त्यांच्या शब्दांनी भावनांना अभिव्यक्ती दिली आणि त्यांच्या कार्यानं समाजाला प्रेरणेची दिशा दिली. आजच्या या गाता रहे मेरा दिल या विशेष कार्यक्रमात आपण अशाच चार मान्यवर व्यक्तिमत्वांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा स्मरण यात्रेच्या स्वरूपात मागोवा घेणार आहोत. या व्यक्तिमत्वांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनेता, कर्तव्यनिष्ठ समाजसेवक आणि लाखो चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे सुनील दत्त. शब्दांना भावना, वेदना, प्रेम आणि जीवनतत्वज्ञानाची सुंदर किनार देणारे गीतकार राजेंद्र कृष्ण. मराठी भावगीतांना काव्याचा सुवर्ण स्पर्श देणाऱ्या रसिकांच्या मनातील चिरंतर कवयित्री शांता शेळके आणि भारतीय चित्रपटसृष्टीला अभूतपूर्व योगदान देणारे विक्रमी चित्रपट निर्माता डी रामानायडू. या चारही मान्यवरांना त्यांच्या जन्मदिन आणि स्मृतिदिनानिमित्त आज आपण आदरपूर्वक अभिवादन करणार आहोत. त्यांच्या जीवनातील संघर्ष, यश, कलात्मक प्रवास, समाजासाठीचं योगदान आणि त्यांच्या कार्यातून निर्माण झालेल्या अविस्मरणीय आठवणींचा हा सुरेल प्रवास, अर्थातच स्मृतींच्या सुरेल वाटेवर.

श्रोते हो, सुरुवातीला जाणून घेऊया अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि समाजसेवक सुनील दत्त यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अभिनय प्रवासाविषयी. 6 जून 1929 रोजी आजचा पाकिस्तान असलेल्या पंजाब प्रांतातल्या

झेलम या जिल्ह्यातल्या खुर्द या गावात बलराज दत्त उर्फ सुनील दत्त यांचा जन्म झाला. 1947 साली देशाची फाळणी झाली. लाखो कुटुंबांप्रमाणे दत्त कुटुंबालाही विस्थापनाचा सामना करावा लागला. आपली जन्मभूमी सोडून त्यांना भारतात यावं लागलं. या कठीण काळात संघर्ष, असुरक्षितता आणि नव्यानं आयुष्य उभारण्याची जिद्द त्यांनी अनुभवली. मुंबईत शिक्षण घेत असताना सुनील दत्त यांची आवड रेडिओकडे होती. त्यांचा आवाज प्रभावी होता, व्यक्त होण्याची शैली सहज होती, त्यामुळे त्यांना रेडिओ सिलोनवर उद्घोषक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात लिप्टन की महफिल हा रेडिओ शो होस्ट करणारा तरुण दिग्दर्शक रमेश सहगल यांच्या नजरेमध्ये भरला आणि त्यांनी सुनील दत्त यांना रेल्वे प्लॅटफॉर्म या 1955 प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. आणि प्रस्थापित अभिनेते बलराज सहानी यांच्या नावाशी होणारा गोंधळ टाळण्यासाठी रमेश सहगल यांनीच बलराज दत्त यांना एक नवीन पडद्यावरील नाव स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि त्यांना सुनील दत्त हे नाव दिलं.

श्रोते हो, गुमराह या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, सुनील दत्त यांना खरी ओळख मिळाली ती 1957 प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटामुळं. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात त्यांनी बिरजूची भूमिका साकारली. नर्गिस यांनी साकारलेल्या राधेच्या मुलाची भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे वेधल्या गेलं. श्रोते हो, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान लागलेल्या आगीत नर्गिस यांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. याच घटनेतून त्यांची आणि अभिनेत्री नर्गिस यांची मैत्री अधिक दृढ झाली आणि पुढं त्या मैत्रीचं विवाह बंधनात रूपांतर

0: गाता रहूं।
1: श्रोते हो, हमराज या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, कलाकार म्हणून लोकप्रियता वाढत असताना त्यांनी विविध भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. सुनील दत्त यांनी रोमॅन्टिक हिरो, गंभीर व्यक्तिरेखा, सामाजिक आशय असलेले चित्रपट, विनोदी भूमिका, प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी गुमराह, वक्त, पडोसन, हिरा, नागिन, जानी दुश्मन, इन्सान जाग उठा, छाया, मुझे जीने दो, चिराग, दर्पण, रेशमा और शेरा, दर्द का रिश्ता अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये सुनील दत्त यांनी भूमिका केल्या. श्रोते हो, सुनील दत्त यांनी अभिनेता तसंच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली. 1971 त्यांनी रेशमा और शेरा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तसंच 1964 त्यांनी यादे या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. यात ते एकमेव कलाकार होते. एकच कलाकार म्हणून या चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. श्रोते हो, सुनील दत्त यांनी 5 दशकांच्या कारकिर्दीत 80+ चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. श्रोते हो, भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 6 जून हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो, नागिनी या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून माझ्यासोबत म्हणजेच मिलन नायगडेसोबत. श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात आपण स्मरण करणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा एका गीतकाराचं ज्यांच्या लेखणीतून प्रेम, विरह, भक्ती, तत्वज्ञान, विनोद आणि जीवनातील असंख्य भावछटा शब्दबद्ध झाले आहेत. ते गीतकार म्हणजे राजेंद्र कृष्ण. आज त्यांचा जन्मदिन. श्रोते हो, 6 जून 1919 रोजी पंजाब प्रांतातील जलालपूर जट्टन इथं राजेंद्र कृष्ण यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कविता आणि साहित्याची आवड होती. घरची परिस्थिती अतिशय साधी होती म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ कारकून म्हणूनही नोकरी केली. पण मन मात्र साहित्य आणि कवितेमध्ये रमलेलं होतं. कविता लिहिण्याचा छंद हळूहळू त्यांची ओळख बनू लागला. स्वप्न होतं मुंबईमध्ये जाऊन चित्रपटसृष्टीत काहीतरी करून दाखवण्याचं आणि अखेर त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. अनेकदा निर्माते दिग्दर्शकांच्या दारात चक्रा माराव्या लागत होत्या. पण त्यांच्या शब्दांमध्ये असलेली ताकद आणि भावनांचा सहज आविष्कार यामुळं त्यांना संधी मिळू लागली. 1990 दशकात त्यांनी गीतलेखन सुरू केलं आणि पुढील 4 दशकांपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या गीतांच्या माध्यमातून त्यांनी अधिराज्य गाजवलं.

श्रोते हो, मनमौजी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, राजेंद्र कृष्ण यांच्या गीतांमध्ये सहजता होती. ते मोठमोठ्या शब्दांचा आधार घेत नसत. सामान्य माणसाच्या भावना, त्यांचं प्रेम, त्यांचं दुःख आणि त्यांची स्वप्न हे सर्व ते साध्या पण प्रभावी शब्दात व्यक्त करत असत. म्हणूनच त्यांची गाणी थेट श्रोत्यांच्या मनाला भिडत असत. राजेंद्र कृष्ण यांनी 3000 अधिक गीतं लिहिली. प्रेमाची वेदना, समर्पण आणि त्याग यांचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण त्यांच्या शब्दात दिसून येतं. आणि अशाच एका अजरामर गीताकडं आता आपण वळत आहोत.

श्रोते हो लता मंगेशकर यांनी गायलेलं पूजा के फूल या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, किती साधे शब्द पण किती गहन भावना, हेच राजेंद्र कृष्ण यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी केवळ प्रेमगीतंच लिहिली नाहीत, तर भक्तिगीतं, काव्यात्मक रचना, विनोदी गीतं आणि जीवन तत्वज्ञान मांडणारी गीतंही लिहिली. राजेंद्र कृष्ण यांनी केवळ गीतकार म्हणूनच नव्हे तर पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणूनही काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांच्या कथानकात आणि संवादांमध्ये योगदान दिलं. यामध्ये खेल मोहब्बत का, धर्म अधिकारी, पोंगा पंडित, नया दिन नई रात, ज्वार भाटा, मन मंदिर, गोपी या आणि अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संवाद, पटकथा आणि गीत लेखन केलं. श्रोते हो, 1965 साल राजेंद्र कृष्ण यांच्या कारकिर्दीसाठी विशेष ठरलं. खानदान या चित्रपटातील गीत लेखनासाठी त्यांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील एक गीत आजही भारतीय कुटुंब व्यवस्थेतील प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, खानदान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, राजेंद्र कृष्ण यांचं गीत विश्व जितकं विशाल होतं तितकंच त्यांचं व्यक्तिमत्व साधं होतं. त्यांच्या लेखणीतून आलेल्या असंख्य गीतांनी लाखो रसिकांच्या भावना व्यक्त केल्या. आजही रेडिओवर, दूरचित्रवाणीवर किंवा संगीताच्या विविध माध्यमांवर त्यांची गाणी ऐकू येतात आणि श्रोते नकळत त्या सुरांमध्ये हरवून जातात. 6 जून या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या शब्दांचे हे अमर वैभव पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा.

श्रोते हो, संजोग या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात आपण स्मरण करणार आहोत मराठी साहित्य, भावगीतं आणि मराठी संस्कृतीच्या अवकाशात अजरामर ठसा उमटवणाऱ्या एका विलक्षण व्यक्तिमत्वाचं, त्या म्हणजे शांता शेळके. मराठी रसिकांच्या मनात शांताबाई या नावानं जिव्हाळ्यानं ओळखल्या जाणाऱ्या शांता शेळके या केवळ गीतकार नव्हत्या, तर त्या कवयित्री, कथालेखिका, अनुवादक, पत्रकार आणि संवेदनशील साहित्यिका होत्या. श्रोते हो, आज त्यांचा स्मृती दिन आहे. 12 ऑक्टोबर 1922 रोजी शांता शेळके यांचा इंदापूर इथं जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. साहित्य, कविता आणि भाषेचं सौंदर्य यांच्याशी त्यांचं नातं अगदी लहान वयात जुळलं. उच्च शिक्षण घेत असताना त्यांची साहित्यिक प्रतिभा खुलत गेली. त्यांनी मराठी साहित्यामध्ये कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, बालसाहित्य, अनुवाद अशा विविध क्षेत्रात विपुल लेखन केलंय. पण सर्वसामान्य रसिकांच्या मनात त्यांचं स्थान निर्माण झालं ते त्यांच्या गीतांमुळं. मराठी भावगीतांचा इतिहास लिहिला तर शांताबाईंचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल, कारण त्यांच्या गीतांमध्ये शब्दांचं सौंदर्य, भावनांची खोली आणि संगीताला साजेशी लय यांचा अद्भुत मिलाफ दिसतो.

श्रोते हो लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, शांता शेळके यांचं ललित साहित्य यामध्ये आनंदाचं झाड, पावसाआधीचा पाऊस, वडीलधारी माणसे अशी काही ललित साहित्य प्रसिद्ध आहेत. तर ओढ, धर्म, पुनर्जन्म, नर राक्षस, विस्ती ज्योत या कादंबऱ्या आणि वर्षा, गोंदन, पूर्वसंध्या हे काही काव्यसंग्रह आणि रेशमाच्या रेघांनी मागे उभा मंगेश, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला ही चित्रपट गीतं लोकप्रिय आहेत. तसंच मी डोलकर, दर्याचा राजा, ऋतू हिरवा, ही चाल तुरु तुरु ही भावगीतं प्रसिद्ध आहेत. ऐकूया तर नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, नाव मोठं लक्षण खोटे या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, प्रेम, विरह, आठवणी आणि मनातील कोमल भावना अत्यंत साध्या शब्दात व्यक्त करण्याचं सामर्थ्य शांताबाईंच्या लेखणीत होतं. त्यांच्या लेखनात जीवनातील अनुभव, निसर्गाचं निरीक्षण आणि मानवी मनाचा सखोल अभ्यास यामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळीच ताकद लाभली होती. श्रोते हो, शांता शेळके यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. यामध्ये ग धी माडगुळकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, भुजंग चित्रपटातील गीतासाठी केंद्र सरकारचा उत्कृष्ट गीतासाठीचा पुरस्कार. श्रोते हो, शांता शेळके यांना विविध पुरस्कार मिळाले, पण त्याहून मोठा पुरस्कार म्हणजे मराठी रसिकांनी त्यांच्यावर केलेलं प्रेम. श्रोते हो, शांता शेळके 6 जून 2002 साली आपल्यातून गेल्या. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरपूर्वक अभिवादन.

अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विक्रमी चित्रपट निर्माते, अनेक नवोदित कलाकारांना संधी देणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणजेच निर्माते डी रामानायडू यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आज आहे डी रामानायडू यांचा जन्मदिन. त्यांनी पडद्यामागे राहून भारतीय चित्रपटाला नवे आयाम दिले. निर्माता म्हणून त्यांच्या नावावर असलेले विक्रम आजही भारतीय चित्रपटसृष्टीत अभिमानानं सांगितले जातात. श्रोते हो, 6 जून 1936 रोजी आंध्र प्रदेशातील करमचेडू इथं दग्गुबत्ती रामानायडू यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच त्यांना उद्योग आणि व्यवस्थापन याची आवड होती. चित्रपट क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्यांनी विविध व्यवसायांमध्ये काम केलं, पण त्यांचं खरं स्वप्न होतं चित्रपट निर्मितीचं. 1964 मध्ये त्यांनी सुरेश

प्रोडक्शनची स्थापना केली, जी भारतातील सगळ्यात मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक बनली. श्रोते हो, डी रामानायडू यांनी सर्व अधिकृत भारतीय भाषांमध्ये 150 अधिक चित्रपटांची निर्मिती केली. सर्वाधिक चित्रपट निर्मिती केल्याबद्दल त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सामर्थ्याचा गौरव होता. डी रामानायडू यांनी तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी, बंगाली, गुजराती अशा 13 भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली. श्रोतेहो, डी रामानायडू यांनी हिंदीमध्ये तोहफा, अनाडी, हम आपके दिल में रहते है, प्रेमनगर या चित्रपटांची निर्मिती केली.

गौरव होता. डी रामानायडू यांनी तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी, बंगाली, गुजराती अशा 13 भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली. श्रोतेहो, डी रामानायडू यांनी हिंदीमध्ये तोहफा, अनाडी, हम आपके दिल में रहते हैं, प्रेमनगर या चित्रपटांची निर्मिती केली.

श्रोतेहो प्रेम नगर या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोतेहो निर्माता डी रामा नायडू यांचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे नव्या कलाकारांना दिलेली संधी. त्यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांना चित्रपटसृष्टीमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. चित्रपट उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी स्टुडिओ, तांत्रिक सुविधा आणि निर्मिती व्यवस्थापन यावर विशेष भर दिला. डी रामारायडू यांच्या कार्यामध्ये सातत्य, दूरदृष्टी आणि कलावंतांबद्दलचा आदर दिसून येतो. श्रोतेहो, निर्माते डी रामारायडू यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

0: श्रोते हो, तोहफा या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लाहिर यांचं. श्रोते हो, काळ पुढे सरकत राहतो, पिढ्या बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, पण उत्कृष्ट कलाकृतींचं आयुष्य अमर असतं. श्रोते हो, सुनील दत्त यांचा अभिनय, राजेंद्र कृष्ण यांचे शब्द, शांता शेळके यांची काव्य प्रतिभा आणि निर्माते डी रामानायडू यांची दूरदृष्टी आजही आपल्या स्मरणात तितकीच जिवंत आहे. या चारही व्यक्तिमत्वांच्या कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन. याबरोबरच मी मिलन नायगडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच वेळेला याच ठिकाणी याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे
1: गाता रहे मेरा दिल.
0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 12 वाजतायत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान.

0: याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
2: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
1: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाजकार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
2: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालं आहे, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होणार म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना

0: सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून ठेवा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000च्यावर विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात. आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं आपल्या पृथ्वीबद्दलचं ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केले. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आत्ता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय, तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857-1947 प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, इथपासून तर महात्मा गांधी

0: जिंचा करके देखो, जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य, मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत, मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे, मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है, तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, तर ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही. आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो, जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार, आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं, 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी, तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त, मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे, पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहेत, त्या 66,000 नद्यांवर जर, आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवर, ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे, आणि आपण गेले 100 वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले, आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर,
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण

0: मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दर वर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही. इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल. तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो, तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागरमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायच्या, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर. महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतं.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागरमित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला म्हणजे पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं, आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबातनं जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांच्या गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतलं आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर.

0: वर्ल्ड रेकॉर्ड की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता, म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले, आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं असल्यावर त्याच उत्तम लेखिका आहेत, त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाले. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत, आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस,
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलं आहे त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना, जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं. आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलतंय, तर सत्संग असणं गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो. आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर, खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD Act, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न वनिता मंडळाच्या श्रोत्यांना.

0: ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद साधी असेल, सागर मित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
0: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे. आणि हे संस्कार पिढीच्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
1: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढे सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती, ओम.
0: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपणसुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपणसुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखीनं छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम, हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो, या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक भाषेचं काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे काही पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे आता ते महिला मंडळच असते.
3: पोसो मे ना पागून बरी मे न टाक जा, पोसो मे ना पागून बरी मे न टाक जा.
2: झोळीमध्ये लेकरांना लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा

0: आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर बोको के गो नका डोडू सागे जा बोको बोको के गो नका डोडू सागे जा बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते सर शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोडीमध्ये शांत राहा.
1: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
0: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापसीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे मला पसंद आहे म्हणून मग आई वडील जातात मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचा मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. ते जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनोम पद्धत आहे. तिकडे गोनोम ठरवतात मुलाला द्यावं लागतं गोनोम म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनोम म्हणून आहे त्यांना रक्कम द्यावं लागते मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे सहसा दागिने जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे मुलाकडचं ना. लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळून आपलं आम्ही टुकू म्हणतात टुकू पद्धत आहे टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्याकडे मराठी त्याला उसळ म्हणतात उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडाचं असते आमच्याकडे मोठे तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवाला तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्चमध्ये येते, फागुन महिन्यात. सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस तिच्या पूर्व संध्याला भीमला गोमज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याचे आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा

करतात, सगळे सामूहिक पूजा करतात होळीच्या दिवशी. पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात, आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोलक ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात होळीजवळ येतात सगळे एकत्र होतात गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर. डंडा नृत्य त्याच्यात फागणा नृत्य असतात त्याच्यात झमाटा असतात असतात चिवलोरी असतात त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचे रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं सात्यात कार्यक्रम असते आमचे.

0: काय नाही ते
1: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे होळी का रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
2: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
1: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाच असेल समजा दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसांनी ते 13वी आणि त्यामध्ये सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
2: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
1: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात झुलासारख्या, त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: तिकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथं आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला ते त्याची योगदान मिळत आहे. मला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या

सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. मी ज्योती नांदेडकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, दुपारचं 1 वाजतोय. ऐकूया आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. अनेक देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख टिकवून असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या 7.7% GDP विकासदराचा उल्लेख करत ही कामगिरी गेल्या 12 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं निर्माण केलेली लवचिकता आणि शक्ती अधोरेखित करते असं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय प्रगती नवनवीन संधी निर्माण करत असून 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांना बळ देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत काल 5 जून पासून 15 जूनपर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबतचं परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागानं जारी केलं आहे. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहनं उभी करून प्रवासी घेणं किंवा उतरवणं यावर बंदी राहणार आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. वन विभाग, इला फाउंडेशन आणि सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील पातूरच्या जंगलात श्रमदानातून वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी मोठ्या पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत अवघ्या काही तासात 5,000 लिटर पाण्याची व्यवस्था करून वन्यजीवांसाठी महत्वाचा जलस्रोत उपलब्ध करून देण्यात आला. विस्तीर्ण पातूरच्या जंगलातील काही भागांमध्ये पाणवठ्यांची कमतरता जाणवत होती, त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत होते. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला. श्रमदानातून 1 मीटर खोलीचा आणि सुमारे 5 मीटर व्यासाचा पाणवठा अवघ्या 3 तासात तयार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. 2 तासांच्या सामूहिक श्रमदानातून संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील 22 गाव आणि परिसरात काल दुपारी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. वीज पत्र्यामध्ये उतरल्यामुळे गोठ्यातील 3 गायी मृत्यूमुखी पडल्या तर गोठा मालक गंभीर जखमी झाला. वादळात शेकडो झाडं उन्मळून पडल्यामुळे लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला पराभूत करून प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. प्रज्ञानानंदनं क्लासिकल प्रकारात विजय मिळवला, त्यामुळे त्यांना पूर्ण 3 गुण

0: मिळाले. या विजयामुळे त्यानं एकूण 18 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आणि विजेतेपद मिळवलं. प्रज्ञानानंदनं स्पर्धेदरम्यान क्लासिकल सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला 2 पराभूत केलं. कोणत्याही युवा बुद्धिबळपटूसाठी ही कामगिरी अत्यंत विशेष मानली जाते. भारतीय विश्वविजेता डी गुकेश देखील या स्पर्धेत सहभागी झाला होता, मात्र तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. आर प्रज्ञानंदच्या कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. जागतिक स्तरावरील ही असाधारण कामगिरी त्याच्यातील विलक्षण प्रतिमा आणि अढळ निष्ठेचं फळ आहे. त्याची कामगिरी भारतातील असंख्य युवा बुद्धिबळपटूंना सतत प्रेरणा देत आहे, असं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. हॉकीमध्ये आज जपानमधील काकामिगाहारा इथे होणाऱ्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. यापूर्वी काल दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5-3 अशा गुणफरकानं पराभूत केलं. जपाननं पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियावर 8-1 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यावर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया कलंक शोभा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
5: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
7: कष्टले हे मुंबई घडताना.
0: गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आता ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर.

माधुरी करमरकर यांनी गायलेल्या प्लॅटफॉर्म चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा

0: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपके

दीपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दीपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा

0: सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतो आता जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा

0: दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, दुपारचं 1:45 झाली आहेत. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतकार दशरथ पुजारी. तत्पूर्वी ऐकूया
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास. सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार रमेश अणावकर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, यानंतर 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते हो दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं लव्ह स्टोरी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.
1: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026. ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
1: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
2: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
1: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
2: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
1: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
2: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
1: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
2: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही,
1: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
2: निरोगी जीवन.
1: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेताब या चित्रपटातलं गीत. स्वर आहे शब्बीर कुमार यांचा.

बेताप या चित्रपटासाठी शब्बीर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार राहुल देव बर्मन. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक

0: अत्याचार जागरूकता दिन। चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया। यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया। ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बॉबी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, बॉबी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

श्रोते हो, कार्यक्रमाचा समारोप आपण करत आहोत कर्ज या चित्रपटातल्या गीतानं. स्वर आहे किशोर कुमार, आशा भोसले आणि ऋषी कपूर यांचा, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 MHz.
1: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026. ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
1: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
2: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
1: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
2: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
1: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
2: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
1: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
2: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही,
1: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो. यानंतर 2:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: हम विविध भारती से बोल रहे हैं, ये है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन.

वाजून 10 मिनिटांनी. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या

200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांवर विषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला.

साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नवाब मुनीरुद्दौला। समझ में नहीं आता कि अभी

श्रोते हो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवा दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. ऐकूया युववाणी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येते.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालवू एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जात.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे. ती आपण जाणून घेऊच, पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन.

तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढ आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ॲग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ॲग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ॲग्रिकल्चर जर आपण बघितलं तर BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc, तर BSc ॲग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे, त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या BSc आहेत, पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये BSc ॲग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर BSc ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसं आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड, त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा BSc ॲग्रिकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCAT, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CAT दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCAT झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या BSc ॲग्रिकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर BSc ॲग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणजे इफ ॲग्रिकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीत्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स, पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितली, एकमेव ॲग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ॲटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर BSc ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणत आहोत आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः BSc ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेच

चे विद्यार्थी आहेत जे की आज एकर भरामध्ये, दोन एकर मध्ये, तीन एकर मध्ये चांगले 10-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका एका सीझन्स मध्ये। म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज, तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटल। पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी तीन कॅटेगरी करील, एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर। आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी ऍग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्स मध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत। आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत। त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ॲग्री MPSC, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात, तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ॲग्री MPSC करता येते। त्याच्यानंतर फॉरेस्ट MPSC सुद्धा एक पर्याय आहे, याच्यामध्ये फॉरेस्ट MPSC तुम्ही ACF असू शकता, क्लास 1 ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते। फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ॲग्रिकल्चरवाले इलिजिएबल आहेत। त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात। त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात। वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते। त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं MPSC वगैरे ह्या सुद्धा देता येतात। सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक, उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं, हे पद असतात। या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात। तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो, त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते। तुम्ही UPSC जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असाल तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल UPSC मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात। त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर FCI असल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत। त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे AFO, ज्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात। तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितले आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात, त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो। त्याच्यानंतर RRBSO, आता RRB मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा BSc ऍग्रिकल्चर वाला असतो। त्याच्यानंतर SBI ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात। म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त BSc ऍग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत। आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर। आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो, त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात। त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ॲडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता। याच्यामध्ये MSc PhD झालेले, BSc झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत। आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, BSc ऍग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत। कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाणं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे। मग असं सायंटिस्ट

तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर नेट वगैरे असाल, PhD करावं लागेल. PhD नंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते, जे ASRB नावाचं बोर्ड असते, ज्याला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ॲग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा MSc, म्हणजे MSc केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही PhD असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ॲग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे BSc ॲग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला MSc असते, तर ही MSc तुम्ही डिफरंट सब्जेक्टमध्ये करू शकता. ओके, आणि MSc 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशनसाठी PhD ही 3 वर्षाची असते. BSc नंतर तुम्ही MSc करू शकता, PhD करू शकता, किंवा मग तुम्हाला BSc नंतर MBA ॲग्रिकल्चरमध्ये करू शकता, किंवा MBA तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकता, MBA तुम्ही HR करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरला PhD साठी MSc साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, Bio-fortified व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही PhD केलेली असाल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ॲग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ॲज अ प्रोफेसर, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण BSc ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे FPO येत, म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत, कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत, आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ॲग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ॲग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ॲग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ॲग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक

ठिकाणी स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत चार वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला चौथ्या वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ॲक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटेल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटेल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटेल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय यानं ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला, किंवा काही NGO आहेत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं, 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे, पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये, अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते, मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनाना ऑरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी BSc ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी, म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत जे स्वर्गीय MS स्वामीनाथन सर भारत

ती हरित क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव. कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी. त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 353वा शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे सतीश कांबळे यांना सुवर्णपदक. इंग्लंड तसंच आयर्लंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीची T20 संघात निवड. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. आता सविस्तर बातम्या. 353वा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. रायगडावर साजऱ्या झालेल्या मुख्य सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षानंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराजांना अभिवादन केलं आहे. स्वाभिमान, सुप्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यावर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं शाह यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर

0: पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण केल्याचं सांगितलं. याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: या विमानतळावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 20 फूट उंच असून तो अवघ्या 8 महिन्यात तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपतींना अभिवादन करत सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या हिंदायान स्पोर्ट्स सायन्स अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्या शिवभक्तांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. छोट्या मुलांनी पारंपरिक पद्धतीनं पूजा तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन युद्धकलांचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान झालं. महाराजांनी भारतीय इतिहासात अष्टक्रांती घडवली. शिवरायांच्या या क्रांतिकारी कार्याचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता बलकवडे यांनी व्यक्त केली. राज्यात कोल्हापूर सातारा धुळे पालघर तसंच इतरही अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत आहे. राज्य सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कायद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये संभ्रम झाला होता. या आक्षेपांची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. देवस्थानांना बळकटी देणारा कायदा विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणला जाईल असं सूतोवाच बावनकुळे यांनी केलं. ते म्हणाले,
2: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून काम करावं असं आवाहन पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे. आज सोलापूर इथं आषाढी वारीच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना आयुक्त तेली यांनी केली.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला आज प्रारंभ झाला. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 90% अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. अहमदाबाद

0: सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातले योगपटू सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातली. सध्या सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले साबळे हे जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले योगपटू ठरल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं, तर भारतीय महिला संघानं दक्षिण कोरियाला 3-0 पराभूत करत कांस्यपदक पटकावलं आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा T20 क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. दरम्यान किशोरवयीन क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची या संघात निवड झाली आहे. सध्या 15 वर्ष 71 दिवस वय असलेल्या वैभवनं सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला. सचिन यांची भारतीय संघात निवड झाली तेव्हा ते 16 वर्ष 205 दिवस वयाचे होते. अहिल्यानगर इथले ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं आज निधन झालं. निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक तसंच हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले देशमुख यांनी स्थानिक वृत्तपत्रांतल्या विविध जबाबदाऱ्यांसह स्नेहालयाच्या रेडिओ नगर या FM रेडिओचे संचालक म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांचा पार्थिव देहावर अहिल्यानगर इथं अंत्यसंस्कार होत आहेत. बीड जिल्ह्यात परळी इथला तरुण तोहित कैराती खान पठाण याच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खासदार सोनवणे यांनी शासन आणि प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा TET 28 जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 29,631 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्राथमिक शिक्षण विभागाने परीक्षा यंत्रणा सज्ज केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील 50 शाळांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही परीक्षा 2 सत्रात होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. दक्षिण मध्य रेल्वे मंडळानं हैदराबाद जयपूर हैदराबाद विशेष साप्ताहिक गाडी नियमित करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड पूर्णा अकोला खंडवा उज्जैन अजमेर मार्गे धावणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज तळ कोकणात दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. परभणी जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह सर्वत्र पूर्व मोसमी पाऊस झाला. पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाला यामुळे दिलासा मिळाला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामालाही यामुळे गती मिळेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 353 शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे सतीश कांबळे यांना सुवर्णपदक. इंग्लंड तसंच आयर्लंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीची T20 संघात निवड. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना आर्थिक परामर्श परिषदः सदस्यैः सह एकस्याः सभायाः अध्यक्षता कृता. भारतस्य आर्थिक परिवर्तनस्य दीर्घकालिक विकास प्राथमिकतानां विषयेषु च विस्तृताः विषयाः चर्चिताः. विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः अद्य सायंकाले नवदिल्ल्यां नेपालदेशस्य विदेशमन्त्रिणा शिशिर खनाल इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. पंजाबराज्ये अद्य प्रातः फिरोजपुर फाजिल्का मार्गे वाहन ट्रक यानयोः सह संघट्टे न्यूनातिन्यूनं 9 जनाः मृताः. CBSE इत्यनेन अंकानां सत्यापनाय पुनर्मूल्यांकनाय च आवेदनपत्राणां प्रस्तुतीकरणस्य अंतिमा तिथिः श्वः पर्यन्तं विस्तारिता. अपि च क्रिकेट क्रीडायां सूर्यकुमार यादवस्य स्थाने श्रेयस अय्यरः भारतीय दलस्य नूतनः T20 इति अन्ताराष्ट्रिय दलस्य नायकः नियुक्तः. वैभवः सूर्यवंशी च प्रथमं वारम्

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बा भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं। आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता। राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।

0: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल, 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
1: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत, यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे, केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
1: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं। 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं। रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे। शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला। सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे। या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली। या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली। यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे

आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

0: केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभासेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोतेहो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून 2 आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे, जे अभिमानास्पद आहे.
0: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. J फॉर जनधन, A फॉर आधार.

0: कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी एक नंबर, आधार हा 12 आकडी एक नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली. आणि ती सुद्धा कुठे, घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली, तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा, इस्रो, SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आणि त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल, त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे.

0: डीआरडीओ, इस्रो आणि एचएएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःच असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबर मध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुप मध्ये, आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे, म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी, आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल, आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स, आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओचे एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेतशिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी. डॉक्टर मधुकर मोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ मृदा आणि जलसंधारण कोरडवाहू शेती संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो, पाणी हेच जीवन असं आपण नेहमी म्हणत असतो. पण ज्याची शेती पूर्णपणे निसर्गाच्या आणि पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते, अशा आपल्या कोरडवाहू शेतकऱ्याला विचारलं तर तो सांगेल की पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे त्याच्यासाठी संजीवनी आहे. आपल्या महाराष्ट्रात कोरडवाहू शेतीचं प्रमाण खूप मोठं आहे. वेळेवर पाऊस न पडणं किंवा पावसातील मोठा खंड, यामुळे जे काही पीक आपल्याला आलेलं असतं त्यामध्ये मग आपलं उत्पादन निश्चितच कमी होतं. आणि अशा परिस्थितीत मग शेतकरी बांधवांच्या मदतीला धावून येतं ते म्हणजे शेततळं. आणि निसर्गाने दिलेलं पाणी साठवून ऐन गरजेच्या वेळी पिकाला नवजीवन देणारं शेततळं म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी खरोखरच मंडळी एक संजीवनी ठरत असतं. आणि हे शेततळं नक्की काय बदल घडून आणू शकतं, त्याचं अर्थकारण कसं बदलतं, आपली कोरडवाहू शेती शाश्वत आपल्याला कशी करता येऊ शकते, या महत्त्वाच्या विषयी म्हणजेच शेततळं कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मधुकर मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मृदा आणि जलसंधारण, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण या एल निनोच्या परिस्थितीमध्ये शेततळं शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने कामी येणार आहे याविषयीची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता सगळीकडे आपण एल निनो हा शब्द आपण प्रत्येकाच्या कानावर पडत आहे, तर त्याच दृष्टिकोनातून पहिला प्रश्न विचारायचा झाला तर पावसाच्या परिस्थितीविषयी आपण सध्याच्या स्थितीमध्ये काय सांगाल?
1: आपल्या राज्याचा जर विचार केला तर राज्यातील विविध जे प्रदेश आहेत तर त्यामध्ये जो पर्जन्यमानाच्या बाबतीत बरीच तफावत आहे. सरासरी वार्षिक पर्जन्य दिवस आपण जर कोकणाचा विचार केला तर कोकणात 95 दिवस, विदर्भामध्ये 55, पश्चिम महाराष्ट्रात 51 दिवस, तर आपल्या मराठवाड्यामध्ये 46 दिवस आहेत. मागील 4-5 वर्षापासून जे पर्जन्यमान आपल्याला मिळतं त्यामध्ये सुद्धा बरीच तफावत किंवा सातत्यता आपल्याला दिसत नाही. त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा पावसाचं आगमन वेळेवर होतं पण पेरणीनंतर सुमारे 25-30 दिवस झाल्यानंतर कधीतरी पावसाची उघडीप होते किंवा काही पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था आहेत. तर यामध्ये जर पावसाचा जर खंड पडला तर त्यावेळेस जर आपल्या पिकांना पाणी नाही मिळालं तर पीक उत्पादकतेमध्ये कमालीची घट दिसून येते. यावर्षीचा जर विचार केला तर भारतीय हवामान विभागानं जो अंदाज वर्तवलाय की एलनिनोच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यामध्ये सरासरीच्या 80% पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं 75-80% पर्जन्यमान होईल. तर त्यामध्ये 2-3 गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला जूनमध्ये पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की पीक लागवड झाली त्याचं उगवणसुद्धा चांगली होती पण त्यानंतरच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे 20 दिवसाचा किंवा 25 दिवसाचा सुद्धा पावसाचा खंड आणि अशा वेळेस आपल्याकडे जर पर्यायी पाण्याचा स्रोत नसेल तर निश्चितपणे कोरडवाहू शेतीमधील पिकांची उत्पादकता घटते. तर त्यासाठी आपल्याला पर्जन्यमानाचा विचार करून आणि आपल्याला जे काही उपलब्ध होणारं जे पाणी आहे ते आपल्याला कसं साठवता येईल आणि त्याचा पुनर्वापर आपल्याला सिंचनासाठी कसा करता येईल, ज्यामुळे आपल्या कोरडवाहू जी शेती आहे तिला स्थैर्य कसं आपल्याला प्राप्त करून देता येईल याचा सुद्धा आपल्याला इथं विचार करणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून शेततळी योजना जी आहे तर निश्चितपणे कोरडवाहू शेतीसाठी एक संजीवनी ठरत आहे.
0: खरोखर सर. आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी खचून न जाता जे काही पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचा काटकसरीने वापर असेल आणि मृदा आणि जलसंधारण जे त्यांना करायचं आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी सर, आता कोरडवाहू शेतीसाठी तुम्ही म्हणालात की शेततळं ही एक संजीवनी ठरणार आहे, तर हे आपण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने समजून सांगाल?
1: तसा विचार केला तर आज हवामान बदलामुळे पावसाचा जो लहरीपणा आहे तो वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये मग पावसाचं आगमन असेल किंवा निर्गमन असेल किंवा वितरण या बाबतीत कुठलंही सातत्य नाही. त्यामुळं आपल्याला जे काही उपलब्ध होणारं पावसाचं पाणी आहे त्याचं योग्य रीतीनं साठवण करणं आणि त्या साठवलेल्या पाण्याचा पिकाच्या सिंचनासाठी अतिशय म्हणजे सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून आपल्याला या ज्या पर्जन्यमानाची जी काही लहरी पण आहे तर या बाबतीत आपल्याला त्या सिंचनाच्या पाण्याचा वापर करून कोरडवाहू शेतीमधील जी काही अडचणी आपल्याला आज भेडसावत आहेत तर त्यावर आपल्याला मात करणं शक्यता आहे. राज्यातील जमिनींचा विचार केला तर बहुतांश

0: ची जमिनी या काळ्या मातीच्या किंवा चिकन मातीच्या आहेत, तर जवळपास अशा जमिनीवर जे काही आपल्याकडे पाऊस उपलब्ध होतो त्याच्या सर्वसाधारणपणे 30% पाणी हे जमिनीवरून वाहून जातं, त्याला आपण अपदाव असे म्हणतो. तर असं पाणी आपलं प्रक्षेत्रावरून किंवा शेताचं जे क्षेत्र आहे यावरून जे काही अतिरिक्त पावसाचं पाणी वाहून जाणार आहे, तर ते आपल्याला शेततळ्याच्या माध्यमातून कसं साठविता येईल आणि त्या साठलेल्या पाण्याचा आपल्या पिकांसाठीच मग पावसाची उघडीप असेल किंवा आपल्याला पूरक सिंचनासाठी त्याचा वापर कसा करता येईल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आज शासनाचा जो कृषी विभाग आहे यांच्या मार्फत मागेल त्याला शेततळे ही योजना चालू असून आज शेततळी खोदकामासाठी तसेच शेततळ्याचं जे अस्तरीकरण आहे याबाबत सुद्धा आपल्याला शासनाकडून अनुदान प्राप्त होतं.
1: खरंच आहे सर. आता कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी आपल्याला खरीप हंगामासाठी थांबता येणार नाही आणि ज्या ज्या अडचणी निर्माण होतात तसे तसे मार्ग देखील आपल्याला यामधून काढायचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्फत शेतकरी बंधूंनो आम्ही तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन येत आहोत. आता सरांनी सांगितलं की शेततळ्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे पाण्याची साठवण जेवढा काही पाऊस पडणार आहे ते त्यामध्ये आपण साठवणार आहोत, तर याच दृष्टिकोनातून सर शेततळ्याचे आणखी आपल्याला कोणकोणते फायदे सांगता येतील?
0: शेततळ्यामुळे पावसाचं जे काही जमिनीवरून वाहून जाणारं पाणी साठविल्या जातं, त्याबरोबरच पाण्यासोबत जी वाहून येणारी माती आहे ती सुद्धा शेततळ्यामध्ये साठविली जाते. त्यामुळं काय होतं की शेततळ्यातील साठलेल्या पाण्यामुळं आपल्या भूजलाचं सुद्धा पुनर्भरण होण्यास हातभार लागतो. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर आपल्या जनावरांना पिण्यासाठी तो सुद्धा आपल्याला करता येतो किंवा शेतीच्या इतर कामासाठी सुद्धा आपल्याला शेततळ्यातील साठलेल्या पाण्याचा वापर करता येतो. म्हणजेच पीक लागवडीच्या काळात जर पावसाची साधारण 20-25 दिवसाची उघडीप असेल किंवा ड्राय स्पेल आपण त्याला म्हणतो, तर त्यावेळेस आपल्याकडे जर शेततळ्यात साठलेलं पाणी असेल आणि आपल्याकडे आज सौर पंपसुद्धा उपलब्ध आहेत बऱ्याच ठिकाणी जिथं विद्युत जोडणी नाही अशा ठिकाणी सौर पंपाचा वापर करून आणि त्याच्या जोडीला जर आपल्याकडे स्प्रिंकलर सेट असेल, कारण आपण हे जे साठलेलं पाणी आहे त्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र कसं आपल्याला सिंचनाखाली आणता येईल आणि ह्या उघडीपीच्या काळात आपल्या पिकाला आपण सलाईनच्या स्वरूपात आपण जसं सलाईन एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा किंवा काय ते एक पर्यायी व्यवस्था म्हणून शेततळ्यातील पाण्याचा जर कार्यक्षम वापर केला तर निश्चितपणे आपल्याला शेततळ्याचे इतरही आणि आणखी काही फायदे आपल्याला मिळू शकतात.
1: निश्चित सर, अनेक फायदे आपल्याला या शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळणार आहेत. आणि सोबतच सर, जेव्हा शेतकरी बांधवांना शेततळ्यासाठी जागा निवडायची असते तर त्यावेळेस त्यांनी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या?
0: तर शेततळ्यासाठी जागेची निवड करताना ज्या महत्वाच्या बाबी शेतकरी बांधवांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे, त्यामध्ये ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचं प्रमाण जास्त आहे तर अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडू नये. अशी जमीन शेततळ्यासाठी निवडावी, उदाहरणार्थ काळी किंवा चिकन माती, की ज्यामध्ये पाणी पाझरण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. मुरमाड वालुकामय सच्छिद्र खडक असलेल्या जमिनी आपण शक्यता टाळाव्यात. शेततळ्याचे पाणलोट क्षेत्र हा एक महत्त्वाचा आहे की आपल्याला जे काही आपल्या प्रक्षेत्र आहे त्यावर उपलब्ध होणारं जे पावसाचं पाणी आहे तर हे गृहीत धरून आपल्याला जे किती आकारमानाचं शेततळं घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घेणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेततळ्यासाठी जागा निवडताना शक्यतो पडीत जमीन निवडावी. आपण जर खोलगट जागा निवडली तर काय होतं की कमी खोदकामामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी साठा करता येतो आणि पर्यायानं खोदकामाचा खर्च सुद्धा आपल्याला कमी येतो. तर या गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे.
1: खरंच आहे सर. आणि जेव्हा शेततळ्याचा आकारमान देखील आपल्याला ठरवायचा आहे तर त्यावेळेस कोणती गोष्ट लक्षात ठेवावी?
0: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं शेततळ्याच्या माध्यमातून संशोधन करून जे काय अपदावाचं क्षेत्र म्हणतो आपण जे पाणलोट क्षेत्र आणि शेततळ्याचा आकार याविषयी शेतकऱ्यांसाठी काही उपयुक्त शिफारस केलेली आहे. तर शेततळ्याचे आकारमान ठरविताना किती क्षेत्रावरील पाणी शेततळ्यात येते म्हणजे शेततळ्याच्या पाणलोट क्षेत्राचा विचार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आपल्या मराठवाडा विभागातील भौगोलिक व हवामानाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेततळ्याचे आकारमान निश्चित केले आहे. तर त्यानुसार आपल्या पाणलोटाचं क्षेत्र जर 1 हेक्टर असेल तर शेततळ्याचा आकार हा 20 मीटर लांबी, 20 मीटर रुंदी आणि 3 मीटर खोली असा असावा. पाणलोटाचं क्षेत्र हे 2 हेक्टर असेल तर शेततळ्याचा आकार 25 मीटर लांबी, 25 मीटर रुंदी आणि 3 मीटर खोली. पाणलोट क्षेत्र 3 हेक्टर असेल तर शेततळ्याचा आकार हा 30 मीटर लांबी, 30 मीटर रुंदी

0: आणि 3 मीटर प्रत्येक ठिकाणी 3 मीटर खोली, त्यापेक्षा जास्त खोली आपण घेऊ नये. आणि शेततळ्याच्या ज्या बाजू आहेत त्याचा उतार सुद्धा 1 सेक किंवा 1.5 सेक असा द्यावा. शेततळ्याचा पाणलोट क्षेत्राचा विचार करून आपल्याला योग्य आकाराच्या शेततळ्याची निवड करणं खूप महत्वाचं आहे. कारण शेततळी जी खोदकाम आपल्याला करावं लागतं तर यासाठी आपल्याला राज्य शासनाचा जो कृषी विभाग आहे यांच्या मार्फत शेतकरी बांधवांना अनुदान उपलब्ध होतं.
1: आणि सर शेततळ्याचे काही प्रकार देखील आहेत का?
0: निश्चितपणे शेततळ्याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक म्हणजे विना अस्तरित शेततळ. यामध्ये काय असतं की याला प्रवेशद्वार इनलेट आणि निर्गमद्वार म्हणजे जे अतिरिक्त पाणी एकदा शेततळ भरल्यानंतर अतिरिक्त झालेलं पाणी त्याला आउटलेट आपण सांडव्याद्वारे ते काढून देतो. पण या अशा प्रकारचं जे शेततळ असतं हे केवळ पावसाच्या पाण्यामुळे भरण्यात येतं. म्हणजे आपल्या क्षेत्रावर उपलब्ध होणारा जो अपदा होय तर या विनास्तरित शेततळ्यात साठवतो आणि अतिरिक्त पाणी आपण आउटलेटच्या माध्यमातून बाहेर सोडून. ही तळी साधारण चिकण माती किंवा काळ्या माती जिथं पाणी भरण्याचा वेग कमी आहे अशा ठिकाणी घेतली जातात. तर ह्याचा उद्देश असा आहे की पावसाचा अतिरिक्त वाहून जाणारं पाणी साठवणे. दुसरं जे शेततळ आज सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे तो म्हणजे अस्तरित शेततळी, त्याला आपण साठवण तळी सुद्धा म्हणू शकतो. तर या शेततळ्याला कुठलंही इनलेट किंवा आउटलेट नव्हतं. पावसाचा जो हंगाम आहे 4 महिन्याचा त्यावेळेस काय होतं की आपल्या नदी नाल्याला पाणी असतं. ज्यावेळेस आपलं पाऊस चांगला झाला त्यावेळेस नदी नाले भरून वाहतात किंवा विहिरींच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली असते. तर अशा वेळी त्या पाण्याचा उपसा करून तर ही जी शेततळी ही पर्यायानं मोठ्या आकाराची सुद्धा आहे. साधारण या शेततळ्यांची क्षमता 1 कोटी लिटर पाणी साठवण्याची सुद्धा, याला साधारण जर क्षेत्र लागतं या शेततळ्यासाठी 1 एकरपर्यंत क्षेत्र सुद्धा लागतं, पण पाणी साठवून सुद्धा पर्यायाने जास्त असते. तर अस्तरित शेततळी याच्यासाठी केवळ आपण पाणी साठवू शकतो आणि पावसानंतरचा जो रबी हंगाम असेल किंवा उन्हाळ्यातील विशेषतः फळबागा ज्या शेतकऱ्यांकडे जी महत्वाची पिकं आहेत तर यांचं आपल्याला संरक्षण करण्यासाठी किंवा त्या फळबागा जोपासण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करण्यात येतो.
1: निश्चितच सर, जेव्हा आपल्याला शेततळ्याला अस्तरीकरण करायचं असतं तर त्यावेळेस देखील विशेष अशी कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी?
0: निश्चितपणे अस्तरित शेततळे आपल्या शेतावर घेण्याकडे लोकांचा म्हणजे जो कल वाढलेला आहे शेतकरी बांधवाचा. सुरुवातीला शासनामार्फत याला अनुदान आहे, पण आज स्वतःहून शेतकरी अशी शेततळी आपल्या शेतावर उभारण्यात पुढाकार घेत आहेत. तर यामध्ये काय होतं की अस्तरीकरणाचा फायदा काय की शेततळ्यात जे पाणी साठलेलं असतं तर ते पाझरण्यामुळं त्याचा ऱ्हास होऊ नये. आणि जर आपण त्या शेततळ्याला अस्तरीकरण लायनिंग केलं तर हे लायनिंग करत असताना प्लॅस्टिक शीट जी असते लायनिंग मटेरियल प्लॅस्टिकची तर तिची जी जाडी असते तर ही साधारण 500 GSM ग्रॅम पर स्क्वेअर मीटर किंवा त्याला 500 μ सुद्धा थिकनेस ज्या ती प्लॅस्टिक शीट जी असतो आपण तर त्या प्लॅस्टिक कापडाची जी जाडी ही असणं गरजेचं आहे. कारण काय होतं की त्यामुळं त्याचा जो टिकाऊपणा आणि नामांकित जे ISI मार्क असणाऱ्या कंपन्यांचंच आपण जे प्लॅस्टिक मटेरियल खरेदी करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण हे शेततळ्याला लायनिंग करतो, आता हा महत्वाचा हंगाम आहे, पावसाच्या अगोदरच ही कामं आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आज बऱ्याच शेतकरी बांधवांनी नवीन शेततळी सुद्धा खोदली असतील आणि मग अस्तरीकरण करताना आपल्याला त्या शेततळ्याच्या चारी बाजू त्याची सफाई करणं गरजेचं आहे. कुठे खडे असता कामा नये आणि तळाचा पृष्ठभाग आणि तो साफ करून, कारण काय दगडगोटे असले तर ती आपली जी प्लॅस्टिक लायनिंग आहे तिला इजा होण्याची शक्यता आहे. चारी बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ केल्यानंतर ती जी प्लॅस्टिक कापड आपल्याला अंथरून घ्यायचंय आणि शेततळ्याचा जो माथा आहे त्याला आपण टॉप म्हणतो, चारी बाजून एक चर खोदायचा आहे, त्याचा आकार 1 by 1 फूट आकाराचा. आणि जी प्लॅस्टिक शीटचे जे काट आहेत वर शेततळ्याच्या ह्याच्यावर जो चर खोदलेला आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला बुजवून त्याच्यावर माती टाकायची, जेणेकरून आपली जी शीट आहे ती डिस्टर्ब किंवा ती ढासळणार नाही किंवा ती एकदम घट्ट चिटकून राहील. तर अशा पद्धतीनं आपल्याला अस्तरीकरण करणं गरजेचं आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट, या शेततळ्यात कुणी जाऊ नये, कारण हे पर्यायानं जास्त खोलीची शेततळी असतात. काय असतं की आपण जी खोदलेली माती आहे 5 ते 10 फूट उंचीचा आपल्याला पाणी साठवण वाढू शकतो. साधारण 10 ते 15 फुटापर्यंत आपल्याला पाणी साठवण याच्यामध्ये करता येते. तर त्यामुळं अस्तरीकरण केल्यामुळं आपल्याला या शेततळ्याला कुंपण करणं गरजेचं आहे, कारण कुणी जनावरं त्या शेततळ्यात जाऊ नये जेणेकरून त्या शीटलाही किंवा जनावरांना धोका होऊ नये. तर अशा पद्धतीमुळे त्याला तारेचं कुंपण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
1: जेव्हा शेततळ्यात जे काही पाणी साठलेलं असतं सर, तर त्या साठलेल्या पाण्याचा ऱ्हास हा देखील कोणत्या बाबींमुळे होतो आणि तो कमी करण्यासाठी देखील काही उपाययोजना आहेत का?
0: निश्चितपणे की साधारणपणे आताच मी आपल्याला सांगितलं की शेततळी जी अस्तरित शेततळी त्यामध्ये फक्त पावसाच्या साठलेला पाणी आहे त्याचा ऱ्हास फक्त बाष्पीभवनामुळे होतो.

0: पण ज्या विनास्तरी शेततळी जे आहे ज्याला अस्तरीकरण नाही यामध्ये पाणी पाझरण्यामुळे ऱ्हास होतो आणि बाष्पीभवनामुळे सुद्धा ऱ्हास होतो. आता आपल्याला पाझरण्याचा जो ऱ्हास आहे आपल्याला अस्तरीकरण करून कमी करता येतो, पण जे बाष्पीभवनामुळे होणारा जो ऱ्हास आहे तो कमी करण्यासाठी काही पद्धती, त्यामध्ये जो आपला पाण्याचा जो सरफेस आहे वॉटर सरफेस त्याच्यावर जर आपण सिटील अल्कोहोल म्हणून केमिकल आहे त्याचा जर आपण तवंग दिला किंवा नीम ऑइल याचं जर साधारण प्रमाण एका चौरस मीटरला 30 मिली प्रति चौरस मीटर नीम तेल म्हणतो आपण याचा जर तवंग दिला तर निश्चितपणे आपल्याला जो बाष्पीभवनाचा वेग आहे किंवा होणारा जो काही 100% तर आपण कंट्रोल नाही पण त्याचं जे काही प्रमाण आहे ते निश्चितपणे आपण कमी करू शकतो. त्यानंतर दुसरे एक आहे की आपल्याकडे शेडनेट जाळी मिळते, 90% शेडनेट प्रमाण असणारी जाळी जर आपण शेततळ्याच्या 1 मीटर उंचीवर जर आपण चौबाजूनी ती अशी घट्ट त्याच्यावर झाकण तयार केलं तर त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी आपण बाष्पीभवनाचा. दुसरी महत्वाची गोष्ट शेततळ्याच्या चारी बाजूला जर आपण जे उंच वाढणारी जी झाड आहेत जर ती झाड आपण लागवड केली त्याच्या माथ्याला तर त्यामुळं काय होतं की वाऱ्यामुळं किंवा जे काही होणारं बाष्पीभवन आहे ते सुद्धा कमी होतं. तर अशा पद्धतीनं आपण जर काही उपाययोजना केल्या तर निश्चितपणे आपण पाण्याची जी घट आहे ही सुद्धा आपण रोखू शकतो.
1: छान. आणि सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की बरेचसे शेतकरी बांधवांकडे ऑलरेडी शेततळ आहेत आणि नव्याने काही शेतकरी बंधू शेततळ तयार करत असतील तर जे काही देखभाल असेल दुरुस्ती असेल तर ती देखील या काळात करणं खूप गरजेचं आहे, तर ती शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने?
0: निश्चितपणे की उन्हाळ्यातला जो काळ आहे अजूनही मान्सूनचं आगमन झालेलं नाही तर आपले मृद आणि जलसंधारण कामांची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कारण शेततळ्यासाठी जरी अनुदान शासन देत असेल पण त्याची जी पुढची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही सर्व शेतकरी बांधवाची आहे, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते. आता महत्वाचं म्हणजे आता आपण ज्या शेतकरी बांधवांनी जुनी शेततळी आहेत आणि आता पाणी सुद्धा त्यामध्ये कमी झालेलं आहे तर अशा शेततळ्यांच्या बाजूची सफाई, बऱ्याच वेळा काय होतं की झाडं झुडपं वाढतात तर ती सुद्धा आपल्याला साफसफाई करणं किंवा शेततळ्यामध्ये जो गाळ आहे साधारण 1 मीटर जर गाळ साठला असेल शेततळ्यामध्ये तर त्याचं जी पाणी साठवण क्षमता ही 30% कमी होते. तर तो साठलेला गाळ म्हणजे सुपीक माती असते ते सुद्धा गाळ आपण आता काढून आपल्या हलक्या जमिनी असतील किंवा इतर आपण क्षेत्रावर तो पसरून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे आपली पाणी साठवण क्षमता ही अबाधित राहील. त्यानंतर जे काही शेततळ्याचं निर्गमद्वार किंवा प्रवेशद्वार आहे त्याला आपण दगडाचं पिचिंग केलेलं असतं, आपण दगडाचं अस्तरीकरण म्हणतो, तर त्या काय होतं की पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगड विस्कळीत झालेले असतात तर त्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित ते बसून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जी झाडं झुडपं वगैरे वाढली ती सुद्धा काढणं गरजेचं आहे. असं जर केलं तर निश्चितपणे आपण पुढचा जो हंगाम आहे त्यामध्ये आपल्याला काय उपलब्ध होणारं पावसाचं पाणी त्याची कार्यक्षमपणे आपण साठवण करू शकू.
1: निश्चित सर, म्हणजे दुरुस्ती आणि देखभाल ही अतिशय महत्वाची आहे.
0: निश्चित
1: नाही का सर? आता शेवटी जाता जाता सर की शेततळ्यातील पाण्याचा सिंचनासाठी जेव्हा शेतकरी बंधूंना वापर करायचा आहे त्यावेळेस त्यांनी कसा वापर करावा याविषयी शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल?
0: खरं जर पाहिलं तर आज शेतकरी बांधवामध्ये माती आणि पाणी याचं संधारण कसं करायचं आणि त्याचा कार्यक्षम कसा वापर करायचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. आज आपण हरित क्रांतीमुळे शेतकरी बांधवांनी कोणती कीटकनाशकं फवारायची किंवा सुधारित बियाण्याविषयी माहिती आहे किंवा खत व्यवस्थापनाविषयी, पण जे निसर्गानं आपल्याला जे काही स्रोत दिलेले आहेत मुळात माती आणि पाणी याचं संधारण करणं फार गरजेचं आहे. आणि कारण हे जरी फुकट मिळत असले पण आपल्याला त्याला आपल्या शाश्वत शेतीसाठी त्याचं संधारण अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता आपण जे शेततळ्यामध्ये साठवलेलं पाणी हे पैसे खर्चून आपण जे काही वाहून जाणारं पाणी होतं आपल्या प्रक्षेत्रावरून तर शेततळ्यात साठवलेलं आहे. मी नेहमी शेतकरी बांधवांना एक उदाहरण देतो, आपण ज्यावेळेस प्रवास करत असणारा एखादी पाणी पिण्याची बिसलेरी बॉटल तर काय होतं की ते आपण पूर्ण त्यातला थेंबनी थेंब पाणी पितो आणि तो काही फेकून देत नाही पाणी त्यातलं, कारण ते आपण पैसे देऊन घेतलेलं असतं. त्याप्रमाणेच हे जे शेततळ्यात साठलेलं पाणी ह्याचा जर कार्यक्षम वापर आपण पिकाच्या ज्या काही संवेदनशील अवस्था आहेत त्यामध्ये जर आपण केलं तर निश्चितपणे पीक उत्पादकतेमध्ये आपल्याकडे वाढ दिसून येते. तर ह्याचा वापर करताना आपण स्प्रिंकलर, विशेषतः ज्या सूक्ष्म सिंचन पद्धती स्प्रिंकलर असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून विद्यापीठावर जे आम्ही संशोधन हाती घेतलेलं आहे त्याचे जे रिझल्ट आहेत जे निष्कर्ष आहेत ते खूप चांगले आहेत. सोयाबीनला फक्त शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा स्प्रिंकलरच्या सहाय्याने एक संरक्षित सिंचन ज्यावेळेस पावसाची उघडीप होती त्यावेळेस दिल्यामुळं सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये 30% वाढ दिसून आलेली आहे. तसंच रबी हंगामामध्ये करडई

0: पिकाला फक्त केवळ एक पाणी दिल्यामुळं तुषार सिंचनाच्या सहाय्यानं तर करडीचं उत्पादन हे दुप्पट झालेलं आहे. आणि यावर्षीचा जर विचार केला कमी पावसाचा जो अंदाज आहे तर त्याला आपल्याला उत्तर म्हणून आपल्या पाण्याचं आपल्याला काटेकोरपणे नियोजन करून आपल्याला जे काही उपलब्ध झालेलं पाणी त्याचा आपल्याला कसा कार्यक्षम वापर करता येईल जेणेकरून आपली उत्पादकता ही अबाधित राहील हे मला इथं सांगावं असं वाटतं.
1: खरोखर सर, म्हणजे शेवटी जाता जाता जो संदेश तुम्ही दिलेला आहे की निसर्गाने दिलेलं पाणी आपल्याला शेतातच अडवणं आणि ते ऐन पिकांच्या ज्या काही संवेदनशील अवस्था असतात त्यावेळी पिकांना संजीवनी म्हणून हे ठरत असतं आणि हेच आजच्या आपल्या कोरडवाहू शेतीचा खरा आपल्याला मूलमंत्र म्हणता येईल. आणि शेततळ्याच्या रूपाने आपण केवळ पाणीच साठवत नाही तर आपल्या शेतीची माती आणि सोबतच आपल्या बळीराजाची प्रगतीही आपण या माध्यमातून सुरक्षित करणार आहोत. आणि हाच मोलाचा संदेश तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे. आणि नक्कीच आपले शेतकरी बंधू शेततळी घेत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि या शेततळ्याच्या माध्यमातून आपल्या कोरडवाहू शेतीसाठी हे पाणी कशा पद्धतीने संजीवनी ठरणार आहे हेच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना देखील पटवून दिलेलं आहे. आणि वेळोवेळी शेतकरी बंधूंनो कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरीही विद्यापीठातील तज्ज्ञ असतील, कृषी विभाग असेल, KVK चे तज्ज्ञ असतील हे वारंवार तुमच्या मदतीला धावून येणार आहेत. आणि जशी जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी परभणी देखील तेवढीच तत्पर आहे. तर ही महत्त्वाची माहिती शेतकरी बंधूंपर्यंत तुम्ही पोहोचली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो आताच आपण शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ मृद आणि जलसंधारण कोरडवाहू शेती संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो आता कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेत शिवार हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तो प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
0: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026. ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
0: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
2: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
0: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
2: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
0: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
2: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
0: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
2: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही,
0: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
2: निरोगी जीवन.
0: सुरक्षित अन्न.

0: निरोगी जीवन।
1: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध। सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा। बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484542। तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध। त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233-0724।
0: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो। 14 जून जागतिक रक्तदाता दिन। मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा, या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया। रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे। रक्तदान करा, जीवनदान द्या।

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी

यांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपर फुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला.

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

0: Schwalanski of Poland in straight sets in the women's singles final of the French Open. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 2 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.